सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 16, श्रावण शके 1948, 6 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आपल्या पहिल्या प्रसारण सभेत मी रेणुका पुरंदरे आपलं स्वागत करते सनईच्या या मंगलध्वनीसह.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली राग ललित पंचमची धून आत्ताच आपण ऐकलीत. आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या, तर 6:05 वंदनवार हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देव दर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
11: मी समाज कसा घडतो? पृथ्वी आहे, जग आहे, जमीन आहे आणि माणसं आहेत, त्याच्याबरोबर निसर्गही आहे।
12: पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या, सर्पमित्र म्हणून नावाजलेल्या, पशु पक्षी फुलं झाडं आणि हा संपूर्ण निसर्ग याविषयी मनात एक हळवा कोपरा असणाऱ्या आणि त्याबरोबरच आपलं सासर माहेर या सगळ्यांविषयी कृतज्ञ असलेल्या, आपल्या मुलांच्या विषयी कृतार्थ असणाऱ्या आणि आपल्या पतीविषयी नितांत अभिमान असणाऱ्या अशा जानकीताई जगन्नाथ कुंटे।
11: हळू तो सोडव खंती।

0: आणि काळीज तुटीच्या गोष्टी अवती भवती तुझ्या किती किती सख्या जीवलगांच्या दिठी.
1: जरूर ऐका त्यांच्याशी साधलेला संवाद येत्या शुक्रवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 8 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी ठीक 12 वाजता.
2: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 6:35 वाजून ऐकूया श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: आप
1: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
2: संपर्क 97-64-12-55-33,
4: 9764125533.
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
6: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंख्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला हा 29वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणी मात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असं तत्वत समजून शांतीला प्राप्त होतो. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक, जाणूनही ह्या परी माते शांतीस वरिला चितो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 3 गोष्टी प्रामुख्याने

इथे सांगितल्या, मी म्हणजे अर्थात परमेश्वर यज्ञ तपांच्या फळाचा भोगता आहे. मी म्हणजे परमेश्वर सर्व लोकांचा महेश्वर आहे. परमेश्वर सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे. त्यामुळे अशा मला परमेश्वराला जाणण्याने योगी शांती प्राप्त करून घेतो. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकावर भाष्य करताना भावार्थ दीपिकेत म्हणतात, आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मागे आले म्हणून. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जे देहामध्ये असूनही ब्रह्मत्व पावले असं जे मगाशी सांगितलं ते या मार्गाने ब्रह्मरूपाला आले असं समज. कोणता मार्ग? तर माऊली म्हणतात, यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तीही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेची रूप होऊन ठेले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मरूप होण्यासाठी आधी यम आणि नियम यांची डोंगर चढणीसारखी कठीण साधना करून आणि सतत आत्मानुसंधान ठेवण्याची सागरासारखी दुष्पार साधना करून ते पैलतीराला आलेले आहेत. त्यांनी प्रथम आपल्याला पूर्ण असंग निर्लेप करून संसाराचा पसारा आवरून त्याची मर्यादा ओळखून ओलांडली. मगच ते स्वतःच्या सत्याचेच मूर्तिमंत रूप होऊन राहिले. भगवान श्रीकृष्णांनी असे यमनियम साधना म्हटल्यानंतर अर्जुनाने हा मार्ग स्पष्ट करून सांगा असं सांगितलं. योगाचा हा विषय अखेरच्या श्लोकात आलाय. जणू पुढच्या योगाशी संबंधित अध्यायाचं सुतोवाचच म्हणूया किंवा रात्रीच्या गर्भात उद्याचा उषक काल आहे म्हणा, असा योगाचा विषय यावर हा अध्याय इथे संपतो आहे. लोकमान्य टिळक आपल्या गीतारहस्यात म्हणतात, शास्त्रोक्त मर्यादेप्रमाणे चित्तशुद्धीसाठी प्रथम जे कर्म करायचं ते साधन होय. या कर्मानी चित्तशुद्धी होऊन परिणामी ज्ञान आणि शांती प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांनी इथे भोक्तारम यज्ञ तपसाम असं म्हटलेलं आहे. माऊलीनी म्हटलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, म्हणजे प्रत्येक जीव भगवंत आहे. अर्थात प्रत्येकातील आत्मा भगवंताचा आहे आणि म्हणून गरजवंताला दिनदुबळ्यांना किंवा कोणालाही काहीही अपेक्षा न ठेवता काही देणं हे त्यांच्या हृदयस्थ भगवंतालाच देणं. त्यांच्या रूपाने भगवंतच हे सगळं ग्रहण करतो. देणारा भगवंत, घेणाराही भोगता भगवंतच. आपण कोणतंही कर्म मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्याद्वारे करतो पण हे तिन्ही आपलं नसून हे सगळं भगवंताच आहे असं मानून जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म शुभ पवित्र होऊन त्या कर्माचं फल भगवंतालाच जातं. मुख्य म्हणजे शेवटी ज्ञानमय स्थिती प्राप्त होण्यासाठी चित्त शुद्ध होऊन उपभोगाची वृत्ती जाणं आवश्यक आहे. म्हणून तर कर्मयोग फळाच्या आसक्तीचा त्याग करायला सांगतो. म्हणजेच कर्माच्या फळाचा भोगता भगवंत होतो आणि त्या उपभोगात्मक आसक्तीतून आपली मान सुटते. आणि दुसरं म्हणजे आईला जसं आपल्या बाळासाठी काम करण्यात आनंद वाटतो आणि बाळाचं सर्व काही केलं की तिचं मन शांत आणि समाधानी राहतं, तसंच आपल्याला आपल्या आवडत्या माणसांसाठी काम करण्यात आनंद वाटत राहतो आणि तसं काम केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्त होते. तसंच भगवंताला आपलं मानून कर्म केलं तर निश्चितपणे त्या कर्मातून आनंद शांती सुख आणि समाधानच प्राप्त होतं. सर्व लोक महेश्वरम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व लोकांचा महेश्वर आहे. आपण पाहतो की जगात अनेक लोक अनेक देवदेवतांची उपासना करत असतात पण त्या सगळ्याचं मूळ स्वरूप परमेश्वर हेच आहे. म्हणून महाईश्वर असे महेश्वर हे नाम त्याला प्राप्त झालं. सुहृदम सर्व भूतानां. चराचर भगवंतानी व्यापलेला असून भगवंताचीच सत्ता सर्वत्र आहे. हा भगवंत त्याच्या भक्तांसाठी त्यांचा मायबाप सखा मित्र सर्व काही असल्यामुळे तो त्यांचं हित करणारा कल्याण करणारा सुहृदच आहे. स्वामी माधवानंद म्हणतात, अंतरीचा भाव ज्याला सांगावासा वाटतो तो मित्र आणि ज्याला हा अंतरीचा भाव न सांगता कळतो तो जीवाभावाचा सखा असतो आणि त्यातही प्रेमाबरोबर जो हित सुद्धा साधून देतो तो आपला सुहृद. म्हणून भगवंत ईश्वर अर्थात इथे भगवान श्रीकृष्ण आपला सुहृद आहे. ज्ञात्वा माम शांती मृच्छते. ज्ञात्वा माम म्हणजे मला जाणून, म्हणजेच भगवंताला अर्थात श्रीकृष्णाला जाणून घेणं. जो साधक जो ज्ञानी भगवंताला जाणतो म्हणजेच ईश्वराच्या तत्वस्वरूपाचं ज्ञान आत्मतत्वानी प्राप्त करून घेतो
त्या ज्ञानी मनुष्याला पुन्हा दुसरं काहीही जाणून घेणं

किंवा प्राप्त करून घेणं उरतच नाही, आणि म्हणूनच त्या ज्ञानी पुरुषाला परमशांती प्राप्त होते. परमेश्वराची सगुण रूप अनेक आहेत, पण तत्वस्वरूप मात्र एकच एक परमतत्व परमात्मतत्व आहे, ज्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. योगी याच तत्वाचा आपल्या अंतरात वेध घेत असतो आणि त्याला स्वतत्वाचं म्हणजेच आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं. तो जी काही सगुण उपासना ज्या कोणत्याही रूपामध्ये परमेश्वराला भावून करत आला असेल, त्या सगुण दैवताचं तत्वस्वरूप आणि आपलं आत्मस्वरूप हे एकच आहे आणि तेच परमात्मस्वरूप आहे, असं त्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं. असं आत्मतत्वानी ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञात्वा माम शांती मृच्छती या भगवंतांनी सांगितलेल्या या वचनातील ज्ञानपूर्ण शांती त्या साधकाला प्राप्त होते. आत्मा परमात्मा आणि ब्रह्म या तिन्हीचं ज्ञान एकच एक आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणून मुंडक उपनिषदात जे जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं किंवा जाणलं जातं ते काय या प्रश्नाला पराविद्या म्हणजे अध्यात्म ज्ञान असं उत्तर अंगिरस ऋषी यांनी दिलेलं आहे. हे ज्ञान झाल्याने मानवी जीवनामध्ये अजून साधण्याजोगं असं काही उरतच नाही. हीच ईश्वर तदाकार किंवा ब्रह्म तदाकार अशी स्थिती असते. यात व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा हा वरवरचा असतो. आत्मस्वरूपी असलेला योगज्ञानी समुद्रानी ही माझी लाट आहे हे जाणावं त्याप्रमाणे आपलं व्यक्तित्व जाणत असतो. बाह्य व्यवहारात वावरत असताना अंतरात आत्मज्ञानाने प्राप्त झालेली सखोल निश्चल परमशांती त्याच्यात असते. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे ही श्री समर्थ रामदास स्वामींची दासबोधातली अत्यंत महत्वाची शिकवण आहे. सगुण मूर्ती आणि सद्गुरु भक्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करून घेणं असा होतो. या अनुभूतीनंतर तो साधक निश्चल परमशांती अनुभवतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या सगळ्या चिंतांपासून दूर नेऊन मन शांत करण्यासाठी त्या परमेश्वरावरचा नितांत विश्वास वाढवणारा श्लोक आहे. तो सगळं पाहतोय त्यालाच काळजी, चोच आहे तर चारा मिळेलच अशी काही वाक्य आपण रोजच्या आयुष्यात ऐकतो किंवा बोलतोही ही त्याच्यावरची नितांत श्रद्धाच असते. फक्त त्यासाठी आपला त्याच्याप्रती समर्पण भाव हवा, श्रद्धा हवी, मीपणाची भावना काढून टाकायला हवी. तो परीक्षा बघत नाही तर संकटात हात देणारा आपला सुहृद आहे, मित्र आहे. हा भाव मनात असेल तर त्याची प्रचिती नक्की येते.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजलेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात कार्यक्रम भुले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोवर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोवर्धन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नॅचरल गॅस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव. और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सकें, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोवर्धन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस

यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत. नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. दोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात सोन्याचा पिंपळ पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, सकाळचे 7:30 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत कटी पतंग या चित्रपटातलं काय मस्त गाणं आहे ना. गाण्याला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटात आशा पारेख आणि राजेश खन्ना हे प्रमुख भूमिकेत होते आणि त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा एक चित्रपट होता. शिवाय दिग्दर्शक शक्ती सामंत आणि खन्ना यांनी एकत्र काम केलेल्या 9 चित्रपटांपैकी हा दुसरा चित्रपट. या चित्रपटातली सगळी गाणी ही किशोर कुमारनी गायली होती बरं का, फक्त एक गाणं हे मुकेश यांच्या वाट्याला आलं होतं. राजेश खन्ना यांच्यासाठी गाण्याची संधी मुकेश यांना या चित्रपटात मिळाली आणि ते गाणं होतं जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नहीं. हे गाणं गाण्याचा अत्यंत दुर्मिळ हा संयोग त्यांच्या आयुष्यात आला होता. त्याचं झालं असं की या गाण्याच्या वेळी किशोर कुमार रेकॉर्डिंगसाठी उपलब्ध नव्हते, पण दिग्दर्शक शक्ती सामंत यांना गाणं तर लगेच रेकॉर्ड करून हवं होतं म्हणून मुकेश यांना विचारण्यात आलं आणि अशा रीतीने मुकेश यांनी ते गाणं गायलं देखील. चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली. प्यार दिवाना होता है, ये शाम मस्तानी, ये जो मोहब्बत है ना कोई उमंग है, ही किशोरदा यांनी गायलेली गाणी. तर जिस गली में तेरा घर ना हो बालमा हे मुकेश यांनी गायलेलं गाणं आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं खेलेंगे हम होली हे गाणं अजूनही आनंद बक्षी यांच्या बोलांसकट आपल्या स्मरणात आहे. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे

0: आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.

0: खुदा दिल से कोई किसी के ना खेले, दिल टूट जाए तो क्या हो अंजाम, ये जो मोहब्बत है।
1: 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय बर का मंडळी। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचे आणि स्वर अर्थातच किशोरदांचा। 1948 मध्ये कॉर्नेल वुलरिच यांच्या आय मॅरिड अ डेड मॅन या कादंबरीवरून गुलशन नंदा यांनी एक रूपांतरित कादंबरी लिहिली होती, ज्यावर आधारित नो मॅन ऑफ हर ओन हा चित्रपट 1950 मध्ये बनवण्यात आला होता आणि त्यावरूनच पुन्हा एकदा कटी पतंग या चित्रपटाची निर्मिती सुद्धा झाली होती। चित्रपटासाठी पहिल्यांदा शर्मिला टागोर यांना विचारलं होतं, पण त्यावेळी त्या प्रेग्नंट असल्यामुळे त्यांनी नकार दिला आणि मग आशा पारेख यांना विचारण्यात आलं आणि या चित्रपटासाठी आशा पारेख यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला। चित्रपटांबद्दलच्या अशाच अज्ञात गोष्टी मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात। आता ऐकूयात कटी पतंग या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार आनंद बक्षी यांचं हे मस्ताना गीत।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आलेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
0: आपण ऍक्च्युली IVF बद्दलच्या अनेक गोष्टी या कार्यक्रमाद्वारे आपल्या श्रोतांना सांगतोय. बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या बाळासाठी प्लॅनिंग करत असतात, खूप वर्ष ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना रिझल्ट येत नसतो आणि असं करता करता अक्षरशः त्या पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये येऊन थांबतात. मग या कंडिशन मध्ये सुद्धा IUI किंवा IVF द्वारे आपण त्यांना काही ट्रीटमेंट देऊ शकतो का आणि त्याचा काही रिझल्ट मिळू शकतो का?
4: बरोबर आहे. रिझल्ट साठीचे जे फॅक्टर्स असतात त्यातला एज हा वन ऑफ द फॅक्टर्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ 22-23 वर्षी सुद्धा बीज अगदी कमी राहिलेली आहेत आणि त्यांची क्वालिटी खराब आहे अशाही महिला असतात आणि 40-42 वर्षी सुद्धा नॅचरली प्रेग्नन्सी राहणाऱ्या सुद्धा महिला असतात. तरी साधा कारण ऍडव्हान्स एज झालं आणि बेसिक पद्धतीने अनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊनही प्रेग्नन्सी राहिली नाही असं तुम्ही म्हणालात, मग अशा वेळेला परत परत नवीन नवीन डॉक्टर्सकडे बेसिक ट्रीटमेंट ट्राय करायच्या ऐवजी ऍडव्हान्ससाठी जर आपण गेलो, उदाहरणार्थ IVF, तर बरं राहतं. कारण किती बेसिक पद्धतीने प्रेग्नन्सी राहते आहे हे महत्वाचं नसून सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहते आहे का हे महत्वाचं आहे. कारण अनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊनही जर प्रेग्नन्सी राहत नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. आणि 10% ऑफ द कपल असे असतात ज्यांच्यामध्ये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असते, त्याचं एक्झॅक्ट कारण माहीत नसतं. सो अशा पेशंटला निश्चितच IVF नी फरक पडू शकेल.
0: म्हणूनच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, तो प्रत्येकाला मिळावा म्हणून 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10-15 ऑगस्ट मध्ये जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ इथे वंध्यत्व रिलेटेड फ्री कन्सल्टिंग आणि उपचार आणि तपासण्यांवर सवलत मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ 866-91-67-67-2 8669167672. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की IVF द्वारे यांना फायदा होऊ शकतो, तर यांची ट्रीटमेंट सुद्धा सामान्य बायकांना ज्या पद्धतीने दिली जाते तशीच असते का काही वेगळी ट्रीटमेंट असते?
4: नाही, वेगळी असायला हवी. कारण जसं वय वाढतं आणि बीज जरी असली आणि आपल्याला कारण जरी कळलं तरी अशांमध्ये प्रेग्नन्सी राहणं आणि ती पुढे 9 महिने, इथे फक्त प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं हा आपण विषय नाही बोलत आहे. हातामध्ये हेल्दी बाळ मिळणं आणि त्या प्रोसेसमध्ये आईचं BP नॉर्मल असणं, शुगर नॉर्मल असणं, थायरॉइड लेवल्स नॉर्मल असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा एज जास्त असतं तेव्हा प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट लगेच घाईनी सुरू करायच्या ऐवजी त्याच्या आधी तिचा फिटनेस बघणं जरुरी आहे. त्यामुळे प्रॉपर फिजिशियन कन्सल्टेशन करून तिचं आयुष्य सुद्धा कॉम्प्रोमाइज व्हायला नाही पाहिजे. सो हे सगळं आधी बघायला पाहिजे आणि मग निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो.
0: म्हणूनच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, तो प्रत्येकाला मिळावा म्हणून 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10-15 ऑगस्ट मध्ये जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ इथे वंध्यत्व रिलेटेड फ्री कन्सल्टिंग आणि उपचार आणि तपासण्यांवर सवलत मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
1: संकल्पना अमेय जोगळेकर, निर्मिती बाळ एम जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, तुमच्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR.

0: या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत.
1: उफ्फो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
2: तो ऐसा बोलो ना,
1: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
3: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
4: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.
0: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संदीप खरे यांचं हे बालगीत.

0: श्रोते हो, याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोते हो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG, तर 7:55 ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ, तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत, नमस्कार।
5: नमस्कार
3: मोडक सर, सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
6: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे। आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकून हातामध्ये घालता येतं। आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं।
3: बरोबर।
6: आता तसे जे गोट दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात।
3: अच्छा।
6: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोट बनतो।
3: हो, हो।
6: इन्व्हेस्टमेंट गोट असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाकराचा असतो। हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोट असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो रॉड बाहेर काढून घेतला जातो म्हणजे ते पोकळ राहतं।
3: अच्छा।
6: आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात। आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोट म्हणतात, व्याघ्रमुखी गोट म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोट म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराच्या यांनी ते बंद केलेले असतात। तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात। साधारण हे जे गोठ आहे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात। मजुरीचा जर विचार केला तर 12-14% पर्यंत मजुरी लागते, पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोठ म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात, त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते। त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार आहेत। एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची डिझाईन।
3: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात?
6: तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता। नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते।
3: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
6: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत। जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन। त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात। आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठांवरती केलं होतं। फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमतीत रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं, पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचा किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो। फक्त पिळाचे वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मल याला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते।
3: बरोबर। मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत। श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद। आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी, नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: ऑगस्ट मंथ हा फ्रेंडशिप मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करतोय आणि त्यानिमित्ताने आपण बोलतोय इन्व्हेस्टमेंटची मैत्री या विषयावरती. आज कुठल्या गप्पा तुम्ही आमच्याशी या विषयावरती मारणार आहात?
4: कसं आहे बघा की फ्रेंडशिप मध्ये सुद्धा आपल्याला असंख्य वेगवेगळे मित्र असतात. म्हणजे एखादा मित्र असा असतो की जो खूप रागी टापट असतो, एखादा मित्र असतो जो खूप शांत असतो, तो कधीच कशावरही एक्सप्रेस होत नाही. एखादा मित्र असा असतो जो कदाचित आपल्या प्रत्येक विचारांना विरोध दर्शवत असतो. सो असे विविध अंगाने भरलेली, विविध विचारांनी भरलेली मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात असतात आणि या सगळ्यांबरोबर आपण एकोप्याने पुढे चालत असतो. आता हेच जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचार करायचा आहे तर असे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटच्या देखील छटा आहेत ज्या आपल्या बरोबर असतात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी मैत्री करणार असतो. म्हणजे काय तर एखादा फंड खूप अग्रेसिव्ह फंड असतो, एखादा फंड खूप कॉन्झर्वेटिव्ह फंड असतो, एखादा फंड असा असतो जो कॉन्ट्रा असतो. जसं आपण मित्र हा आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध दर्शवणारा असतो, तसंच आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या थॉटला विरुद्ध दिशा दाखवणारा असा कॉन्ट्रा फंड असतो. सो इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील असे वेगवेगळे प्रकार हे अनुभवायला मिळतात आणि हे असतात. हे आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या किटीमध्ये असणं आणि या सगळ्या विविध अंगी इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारांबरोबर आपली मैत्री असणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण ऍसेट अलोकेशन, पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा. जसं म्हणजे मैत्रीमध्ये ही विविध अंग, विविध छटा, विविध प्रकारच्या लोकांशी आपल्याला डील करायला लागतं, तसंच आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील वेगवेगळ्या ऍसेटशी आणि वेगवेगळे अंग असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रॉडक्टची मैत्रीही ठेवायला लागते. तर आपल्याला त्या मैत्रीचा योग्य परतावा येणाऱ्या कालावधीमध्ये, ज्याला मी कदाचित मॅडम तुम्हाला आठवत असेल आपण आपल्या बऱ्याच सेशनमध्ये इकॉनॉमीचा ऍव्हरेज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हटलेलो आहोत, तर तो इन्व्हेस्टमेंटचा योग्य परतावा, तो ऍव्हरेज इकॉनॉमीचा रिटर्न आपल्या पदरात पडणार आहे. अर्थातच या सगळ्यांशी मैत्री आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्या मैत्रीचं अंग कसंही असलं तरीही, ते विरोधाभासी असेल, ते कुठल्याही प्रकारचं असू शकतं, मग ती इन्व्हेस्टमेंटची मैत्री असो किंवा आपल्या जीवनातली मैत्री असो.
3: या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: 100%. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत

0: आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे भारतातील कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रक्रियेत राज्य सरकार किंवा कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही असं त्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं. भारत टॅक्सीची पुण्यातली पहिली दर परिषद स्वारगेट इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात काल पार पडली. या परिषदेला पुणे शहर आणि परिसरातील रिक्षा आणि कॅब चालक उपस्थित होते. भारत टॅक्सी ॲपवरील प्रवासी भाडं किती असावं याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं मंजूर केलेले अधिकृत दरच भारत टॅक्सीवर लागू असावेत असा निर्णय यावेळी एकमतानं घेण्यात आला. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत सुरू होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. पुणे आणि परिसरात आज हलक्या पावसाची शक्यता असून घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, सकाळचे 8:03:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पु ल देशपांडे यांच्या स्वरात बाभ बोरकर यांची रचना

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
3: मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
5: महागाईचा वाढतोय गुंता,
6: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
5: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
4: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
5: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
4: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
5: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
7: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
8: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
7: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: फोन 93-56-360-175.
4: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
2: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रवीण.

0: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
1: मग मी पण जातो
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार, म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।

0: सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम अटी लागू।
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना।
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण।
4: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे। संपर्क 84-85-87-12-52।
6: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
7: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
8: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकरांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इच्छा सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
3: नकलेपासून सावधान.
4: डेंटॉनिक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया धनश्री गणत्रा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली त्यांचीच भक्ती रचना.

0: गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया महेश काळे यांच्या स्वरात रोहन पुणतांबेकर यांनी संगीतबद्ध केलेली श्रीधर भावे यांची रचना

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकरांची रचना, आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात चित्रपट गुळाचा गणपती.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट.
6: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगट.

0: त्यातील विद्यार्थ्यांसाठी
1: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
0: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
1: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
0: संपर्क सक्सेस अबॅकस 888-56-00-11
1: 88-88-56-00-11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: घर असो वा कार,
3: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
2: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
3: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
2: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत मालती पांडे यांच्या स्वरात ग दि माडगुळकरांचं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. आता ऐकूया गाठ पडली ठकाठका या चित्रपटातलं ग दि मा गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: SPV registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796999 1827. नियम वटी लागू.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकरांची रचना, चित्रपट सुवासिनी.

0: श्रोतेहो, याबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतेहो, आता ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. सांस्कृतिक वारशावर आधारित प्रगती करणाऱ्या समाजाची निर्मिती करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. नवी दिल्लीत झालेल्या सी डी देशमुख व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या. समृद्धी, उद्यमशीलता आणि जबाबदारी, पर्यावरण रक्षण आणि आर्थिक प्रगती तसंच वैयक्तिक यश आणि सामूहिक कल्याण यांचा उत्तम संगम साधला जाईल अशी विकसित संस्कृती घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असंही सीतारामन यांनी नमूद केलं. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. पुणे महापालिकेनं उरळी देवाची इथल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेत दर कपात करून सुमारे 148 कोटी रुपयांची बचत केली आहे. ठेकेदारांनी दिलेला प्रतिटन 943 रुपयांचा दर चर्चेनंतर 792 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे 20 वर्षांचा अपेक्षित खर्च 728 कोटींऐवजी 577 कोटी रुपये होणार आहे. या प्रकल्पासाठी 2 कंपन्या पात्र ठरल्या आहेत अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली. भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंद यानं अमेरिकेत झालेल्या ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीआधीच जावोखीर सिंदारोव विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून 23 गुण मिळवत त्यानं आपलं विजेतेपद निश्चित केलं. प्रज्ञानंदनं जिंकलेली ही पहिलीच रॅपिड अँड ब्लिट स्पर्धा आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: Mutual Fund Distributors Private Limited. Convert life into celebration.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:01 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, मराठी मनोरंजन विश्वात एक असा कलाकार आहे ज्यानं अत्यंत अल्पावधीत नाटक, चित्रपट, गाणी आणि अगदी जाहिरातीपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलाय. ते अष्टपैलू कलाकार म्हणजेच क्षितिज पटवर्धन. क्षितिज यांचा जन्म 11 जानेवारी 1985 पुण्यात झाला. महाविद्यालयात असतानाच त्यांना नाट्य क्षेत्राची आणि लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रायोगिक रंगभूमीवर त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात झाली. कवी, गीतकार, नाटककार, पटकथा, संवाद लेखक, जाहिरातींचे कॉपीरायटर आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिका क्षितिज यांनी लीलया पेलल्या आहेत. त्यांचं लेखन नेहमीच ताजं, टवटवीत आणि आजच्या पिढीला भिडणारं वाटतं. आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आपण त्यांचा प्रवास जवळून अनुभवूयात. पण तत्पूर्वी कार्यक्रमात ऐकूया आदर्श शिंदे यांच्या स्वरातलं बघतोस काय मुजराकर या चित्रपटातलं अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गीतकार अर्थातच क्षितिज पटवर्धन.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट।
4: सक्सेस अबॅकस 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी।
3: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स।
4: पुण्यामधील ऑफलाईन शाखा कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
3: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे।
4: संपर्क सक्सेस अबॅकस 88885600011।
3: 88885600011।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्या बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: उत्तम पटकथेद्वारे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये खेळवून ठेवणं असो वा रंगमंचावर नाटकाच्या वेगळ्याच विश्वाची सफर घडवणं असो, या दोन्ही माध्यमांना क्षितिजच्या लेखणीनं समृद्ध केलं. चित्रपटांच्या तुलनेत ते नाटकाला अधिक आव्हानात्मक मानतात. त्यांच्या मते नाटकाची एक वेगळीच परिभाषा असते. ते मनातून आतून स्फुरणं खूप महत्वाचं असतं आणि नाटक लिहिताना काही विशेष बंधनही पाळावी लागतात. त्यांचं नवागडी नवराज्य हे नाटक प्रचंड गाजलं. त्यानंतर त्यांनी 2 स्पेशल या अनेक पुरस्कार प्राप्त नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. क्षितिज यांच्या लेखणीची खरी जादू पाहायला मिळते ती त्यांच्या प्रेमगीतांमध्ये. प्रेमातली ओढ, विरह, नात्यांमधला गोडवा याची विविध स्वप्न त्यांनी आपल्या गाण्यामधून दाखवली. तर कार्यक्रमात आता ऐकूया क्लासमेट्स या चित्रपटातलं पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात.

श्रोते हो, सिनेमातल्या गीतांसोबतच काही भावगीतही त्यांनी लिहिली. पावसात भिजवणारी अनेक गीतं क्षितिज यांनी लिहिली. चला तर मग त्यातलंच एक गीत ऐकूया. महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय ऋषिकेश करमरकर यांनी.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: फोन 93956 175.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: क्षितिज पटवर्धन यांनी टाइम प्लीज आणि डबल सीट सारखे लोकप्रिय चित्रपट दिले, पण त्यांचा वायझेड हा चित्रपट तरुणांमध्ये खूप गाजला. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 120 चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला मिळाला. क्षितिज फक्त प्रेमगीतांपुरते मर्यादित नाहीत, तरुणाईचा बिंधास्तपणा आणि आयुष्याचा शोध या दोन्ही गोष्टी त्यांच्या गाण्यातून एकत्र पाहायला मिळतात. वायझेड मधलं ओ काका हे गाणं तरुण पिढीची विचारशैली दर्शवतं, तर दुसरीकडे वजनदार मधलं मन धावते आपल्याला एक नवी ऊर्जा देतं. आणि जेव्हा आयुष्याचा अर्थ शोधायची वेळ येते, तेव्हा क्षितिज यांच्यातला तत्वज्ञ कवी बाहेर येतो, जो भावनात्मक मनाचे धागे जोडून एक सुंदर जीवनाची नक्षी घडवतो. चला तर मग ऐकूया क्षितिज पटवर्धन यांचं दगडी चाळ या चित्रपटातलं गीत, हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अमित राज.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: घर असो वा कार,
4: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
3: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना।
4: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण।
3: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे। संपर्क 84-85-70।

0: 8852
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: बाप जन्म या चित्रपटातलं मन शेवंतीचे फूल झाले हे गाणं क्षितिज पटवर्धन यांच्या सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण रचनांपैकी एक मानलं जातं. स्त्रीच्या मनातलं भाबडेपण, नात्यातली हळुवार ओढ आणि समर्पणाची भावना क्षितिज यांनी अत्यंत सहजपणे या गाण्यात उतरवलीय. श्रोतेहो आता ऐकूया दीप्ती माटे यांच्या मधुर स्वरात बाप जन्म या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीतबद्ध केलंय गंधार यांनी.

आपल्या स्पष्ट विचारांनी, सर्जनशीलतेनं आणि तरुणाईला जोडणाऱ्या शब्दांनी क्षितिज पटवर्धन मराठी मनोरंजन सृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम करतायत. पटकथा

आणि गीतलेखनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, झी गौरव पुरस्कार आणि प्रतिष्ठित मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसह 15 अधिक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही ताली आणि हॅपी टीचर्स डे सारख्या प्रकल्पांमध्ये उत्तम लेखन केलंय. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं डबल सीट या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल आणि जसराज यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, याबरोबरच एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूयात प्रसाद सावकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं गीत. संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी. नाटक

नमुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आयकेअर वानवडी इथं.

0: संपर्क 73-502-77-77-9।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8805-18178। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, आता ऐकूया शिक्का कट्यार या नाटकातलं अण्णासाहेब टिप्पणीस यांचं गीत पंडित शिवानंद पाटील यांच्या स्वरात. संगीतकार आहेत वझे बुवा.

श्रोतेहो, आता ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना, पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात, संगीतबद्ध केली आहे गोविंदराव टेंबे यांनी. नाटक मानापमान.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: घर असो वा कार,
9: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
8: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
9: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
8: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
10: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
11: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
12: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
13: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
14: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
15: कमी वेळात जास्त नफा,
16: बस एका क्लिक वर कमाल.
17: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
18: जाणकार बना, सतर्क रहा.
19: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
19: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
11: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल सीताराम गुजर यांचं एकच प्याला या नाटकातलं गीत पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता ऐकूया हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांची त्यांनीच संगीतबद्ध केलेली रचना. नाटक आहे सौभद्र.

0: श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर मर्म बंधातली ठेवही हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं आहे. टागोरांनी आपल्या लेखणीतून स्वातंत्र्य लढ्यात नवी चेतना निर्माण केली. जनगणमन ही टागोरांची अजरामर रचना राष्ट्राच्या एकात्म भावनेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक असल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शीख धर्माचे 8वे धर्मगुरू श्री गुरु हरकृष्ण साहिब यांच्या प्रकाश पर्वनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बालप्रीतम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शीख गुरूंनी ज्ञान, प्रेरणा आणि सेवाभावाच्या माध्यमातून समाजाला सौहार्द्राचा मार्ग दाखवला, असं शहा यांनी आपल्या माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. समाजातील गरजूंची निस्वार्थपणे सेवा करून त्यांनी मानवसेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असा संदेश जगाला दिला, असंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि घाटमार्ग बंद झाल्याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे एसटी विभागाला बसला आहे. विविध मार्गांवरील बससेवा विस्कळीत झाल्यानं विभागाचं सुमारे 2.5 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दरडी कोसळल्यानं काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली होती. परिणामी एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर काही बस पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची संख्या घटल्यानं परिणामी तिकीट महसुलावर त्याचा परिणाम झाला. आसन इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची तन्वी शर्मा आपली सहकारी खेळाडू रक्षिता रामराज हिच्याशी भिडणार आहे. तन्वीनं उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच श्रियांशी वालीसेट्टीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर रक्षितानं जपानच्या मानामी सुईझूचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा.

0: प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आजकाल बऱ्याच पालकांकडून

0: मेंटल विकार आहे. यामध्ये मुलाची आजाराची लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. काही मुलं डोळ्यात डोळे घालून कमी बोलतात, नावानं हाक मारली तरी प्रतिसाद देत नाही. काही मुलांना बोलायला फार उशीर होतो किंवा तेच शब्द किंवा असंबद्ध उच्चार सतत उच्चारत राहतात. इतर मुलांमध्ये खेळण्यामध्ये कमी रस असणं, स्वतःमध्ये रमून राहणं किंवा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं अशी लक्षणं या मुलांमध्ये दिसतात. काही मुलं मोठा आवाज किंवा प्रकाश किंवा स्पर्श या बाबतीत जरा जास्तच सेन्सिटिव्ह असतात. किंवा खूप चिडचिड, आरडाओरडा करणं, विनाकारण खूप घाबरणं किंवा रडणं अशी लक्षणं देखील या मुलांमध्ये दिसू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये जर अशी लक्षणं दिसत असतील तर मोठं झाल्यानंतर हे आपोआपच ठीक होईल असं न समजता पालकांनी यामध्ये वेळेतच लक्ष देणं हे गरजेचं असतं. कारण पहिल्या 5 वर्षात मेंदूची वाढ आणि शिकण्याची क्षमता ही सर्वाधिक विकसित होत असते. त्यामुळे योग्य वयातच पूरक आयुर्वेदिक उपचार सोबतच आवश्यकतेनुसार स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेव्हिअरल थेरपी असे सपोर्टिव्ह उपचार केले गेले तर मुलांच्या बौद्धिक विकासात, एकाग्रतेमध्ये, संवाद कौशल्यात आणि सोशल बिहेव्हिअरमध्ये चांगला सुधार हा होऊ शकतो.
1: आता आयुर्वेद या सगळ्यामध्ये आपल्याला कशी मदत करतं हे ऐकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. श्रोते हो, ऑटिझम, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, स्पीच डिले आणि डेव्हलपमेंटल डिले यांसारख्या समस्यांबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डॉक्टर निखिल रणदिवे सर JM रोड पुणे येथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. डॉक्टर निखिल, मग आयुर्वेदिक औषधं या ऑटिझम मध्ये कशी मदत करतात आणि अशा मुलांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मुलांच्या मानसिक, बौद्धिक आणि वर्तनात्मक विकासाशी संबंधित अनेक संकल्पना आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. मुलांची ओव्हरऑल बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यासाठी वेगवेगळी मेध्य औषधं, मेंदूचा इतर अवयवांशी होणारं कोऑर्डिनेशन सुधारणारी औषधं, ज्या मुलांना बोलता येत नाही किंवा अस्पष्ट बोलतात त्यांना जिभेला लावण्यासाठीची औषधं अशा मुलांमध्ये चांगली मदत करतात. नासा ही शिरसोद्वारम म्हणजे नाकावाटी दिलेलं औषध हे मेंदूवर प्रभावी काम करतं, म्हणून नाकामध्ये सोडण्यासाठीची खास बुद्धिवर्धक घृत किंवा तेल अशा मुलांना देता येतात. ऑटिझम असणारी मुलं ही बऱ्याचदा अस्थिर किंवा चंचल असतात, त्यामुळे त्यांना शिरोधारे सारखी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट करता येणं हे शक्य नसतं. पण शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याला मालिश करण्यासाठी बुद्धिवर्धक तेल लावली गेली तर ती मुलांच्या मनाला एक सुदिंग इफेक्ट देतात. पालकांसाठी सांगायचं झालं तर मुलांना सतत रागावून, ओरडून किंवा शिक्षा करून अपेक्षित बदल घडतीलच असं नाही. मुलांनी केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणं यालाच पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट असं म्हणतात. याचा मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शिकण्याची इच्छा टिकून राहण्यासाठी आणि चांगल्या सवयी डेव्हलप साठी उपयोग होतो. शिवाय पालकांनी स्वतःच्या मुलाची इतरांशी तुलना करणं, मुलांना मोबाईल देणं, खूप टीव्ही दाखवणं, उशिरापर्यंत मुलांना जागा ठेवणं, त्यांना सतत खूप गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चिप्स, बिस्किट असे पॅकेज फूड देणं हे टाळणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि योग्य वेळेत जर आयुर्वेदिक उपचार सुरू केले तर मुलांच्या बौद्धिक, शारीरिक क्षमतेमध्ये नोटिसेबल बदल हा दिसू शकतो.
1: अगदी खरं. श्रोते हो, ऑटिझम, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, स्पीच डिले आणि डेव्हलपमेंटल डिले यांसारख्या समस्यांबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन दर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डॉक्टर निखिल रणदिवे सर JM रोड पुणे येथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083808 54, 83083808 54, 8308830854. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर निखिल रणदिवे सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आज जो विषय आपण सरांबरोबर बोलणार आहोत तो सगळा खांद्याशी रिलेटेड आजारांबद्दल किंवा खांद्याच्या सर्जरीबद्दल आहे. सगळ्यात पहिल्यांदा सर, आता आपण बघतो की बऱ्याच जणांमध्ये खांदेदुखी हा प्रॉब्लेम सिव्हिअरली आढळून येतो, तर या खांदेदुखीची कारणं काय काय आहेत?
2: खांदेदुखीची कारणं वयानुसार आपण लक्षात घेऊया. जे तरुण मंडळी असतात त्यांच्यामध्ये वेदना पडल्यामुळे येऊ शकतात, किंवा खांद्याचा अतिवापर असेल, किंवा एखाद्याचा सांधा निखळला असेल, ही तरुण वयातली कारण आहे. तरुण म्हणजे साधारण 25 च्या आतले. त्याच्या पुढच्या लोकांमध्ये परत

0: लागल्यामुळे किंवा अतिवापरामुळे, फॉर
1: बर
0: एक्झाम्पल खूप जास्त खेळण्यात आलं किंवा मेहनतीचे कष्टाचे कामं काही झाले असतील, तर अशा लोकांचे स्नायू दुखावं लागतात. आणि वयस्कर लोकांमध्ये मग झिजल्यामुळे, पडल्यामुळे किंवा फ्रॅक्चर झाल्यामुळे, तर असे वेगवेगळ्या वयात काही विशिष्ट कारणे असतात ज्याच्यामुळे लोकांचे खांदे दुखायला लागतात.
1: अच्छा, आता हे जे खांदेदुखीची ही समस्या आहे ते कशामुळे आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट काय द्यावी यासाठी काही निदान पद्धती म्हणजे टेस्ट केल्या जातात त्या कुठल्या कुठल्या आहेत हे देखील सांगा.
0: आता यामध्ये सर्वात महत्वाचं असं की पेशंटची योग्य हिस्ट्री ऐकली पाहिजे आणि घेतली पाहिजे. तर बऱ्याच वेळा पेशंटच्या हिस्ट्री मधनच तुम्ही एक निदान करू शकता की याला जो होणारा त्रास आहे तो ऍक्च्युली शोल्डरचा आहे का मानेचा आहे का दोन्ही पासून उद्भवतो. मग आम्ही ती हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं फिजिकल असेसमेंट किंवा तपासणी केली जाते. मग त्यात आपल्याला कन्फर्म करता येतं की या पेशंटला बाबा शोल्डरचा प्रॉब्लेम आहे किंवा मानेचा आहे. काही लोकांना दोन्ही असतो. मग त्याच्यात महत्व कुणाला द्यायचं हे ठरवलं जातं. आणि मग ते कन्फर्म करण्यासाठी मग कधी साधा एक्सरे केला जाईल, कधी MRI केला जाईल. काही फ्रॅक्चर सिच्युएशन असेल तर तेव्हा CT स्कॅन देखील करावा लागतो. काही लोकांना MRI ची भीती असते, MRI च्या मशीन मध्ये जायला घाबरतात. मग अशा लोकांना ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये अल्ट्रासाऊंडची सोय आहे. तर आमच्याकडे इथे मस्क्युलोस्केलेटल अल्ट्रासोनोलॉजिस्ट आहेत जे खांद्याच्या किंवा बाकीच्या जॉईंटच्या अल्ट्रासाऊंड मध्ये तज्ज्ञ आहेत. तर आम्हाला शोल्डरची लगेच पॅथॉलॉजी काय ते लगेच कळतं तिथे आणि पेशंटला ती भीती राहत नाही मशीन मध्ये गेल्याचं. तर क्लिनिकल हिस्ट्री एक्झामिनेशन याच्यावर आपण योग्य ते खांद्याचा प्रॉब्लेम काय आहे ते जाणून घेऊ शकतो.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. काही जणांमध्ये आपण बघतो की वारंवार खांद्याचा सांधा निखळतो. बरेच जण त्यांना ती सवयही झालेली असते, ते स्वतःचे स्वतः बसवतात सुद्धा. पण ही जी नेमकी समस्या आहे ती कशामुळे निर्माण होते आणि यावरती काही परमनंट ट्रीटमेंट आहे का?
0: आता खांद्याची नैसर्गिक रचना जर बघितली तर देवाने खांद्याची निर्मिती आपला हात सगळीकडे हलवण्यासाठी केलेली असते. तर त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या सांधा हा अनस्टेबल असतो, अस्थिर जॉईंट असतो.
1: अच्छा.
0: तर त्याचं सॉकेट छोटं असतं, तर त्या छोट्या सॉकेटला, उथळ सॉकेटला डीप करायला त्या सॉकेट भोवती एक रिंग असते, त्याला लेबरम म्हणतात. जेव्हा पेशंट पडतो तर 90% वेळा त्याचा सांधा समोरच्या दिशेला डिस्लोकेट होतो, तर त्याला अँटिरियर डिस्लोकेशन म्हणतात. तर डिस्लोकेट होताना तो बॉल त्या सॉकेटला धडकतो, त्याच्या भोवतालची रिंग असते ती उपसली जाते आणि त्याच्यामुळे तो सांधा परत बाहेर येतो. जेव्हा पेशंट स्वतः ते सांधे बसवतात किंवा इतर ठिकाणी इमर्जन्सी मध्ये बसवला जातो, तर त्याच्यानंतर जर दुर्लक्ष केलं पेशंटने तर ती जाळी जी उखडलेली असते ती योग्य ठिकाणी येत नाही आणि हात वर गेला की त्याचा सांधा निखळायला लागतो. तर हीच प्रमुख कारणे असतात की बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतं किंवा त्याचं महत्वच कळत नाही पेशंटला.
1: बरोबर.
0: मग असे पेशंट जर आले तर आम्ही त्यांची तपासणी करतो, त्यांचा MRI, CT स्कॅन, याच्यावर स्नायूला झालेली इजा, वारंवार घर्षणामुळे सॉकेटची झालेली झीज आणि बॉलला पडलेला खड्डा याचं मोजमाप केलं जातं.
1: ओके.
0: आणि त्याच्यानंतर मग सर्जरी सांगितली जाते.
1: अच्छा.
0: आता सुदैवानं खांद्याच्या सर्जरी ह्या आर्थ्रोस्कोपिक किंवा दुर्मिळ होतात, 3 किंवा 4 टाक्याची शस्त्रक्रिया असते.
1: ओके.
0: डिस्लोकेशन साठी ती उपसलेली रिंग अँकरच्या सहाय्याने परत जागेवर आणली जाते. जर बॉलचा खड्डा खोल असेल तर त्याच्यामध्ये रोटेटर कफचा स्नायू काढला जातो. हे कॉम्बिनेशन जर वेळेत केलं साधारण 4 महिन्यात पेशंट परत खेळायला जाऊ शकतो.
1: ओके. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. सर, अजून एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे बऱ्याच जणांना डोक्याच्या वर हाताच्या ज्या काही मुवमेंट होतात त्या करताना खूप त्रास होतो. मग बॅडमिंटन प्लेयर असेल किंवा क्रिकेटर्स असतील ज्याच्यामध्ये बॉलिंग करण्याची ऍक्शन ऑप्शन असेल, किंवा अगदी घरगुती आपण जर का बघितलं तर नॉर्मल कपडे घालताना हातवरती करता येत नाही, केस विंचरताना हातवरती करता येत नाही, तर हा सगळा काय प्रकार आहे आणि यावरती ट्रीटमेंट उपलब्ध आहे का?
0: तर सहसा हे प्रॉब्लेम यंग लोकांमध्ये किंवा मध्यवयीन लोकांमध्ये येतात. आता बॅडमिंटन क्रिकेटर यांच्या ऍक्शनमुळे सांध्याला सूज येऊ शकते.

0: पण जर ते खेळताना समजा पडले तर अशा वेळेस जसं आपण मागाशी डिस्लोकेशन बद्दल बोललो तसाच तो बॉल जर वरती सॉकेटच्या वरच्या दिशेला गेला आणि वरती इजा केली त्याने तर वरती रिंग उपसली जाते, त्यामुळे वरती जी इजा होते त्याला स्लॅप टेअर असा शब्द वापरला जातो. सुपिरियर लेब्रम अँटेरियर टू पोस्टिरियर. तर त्याच्यात काय होतं की दरवेळेस जेव्हा पेशंट हात वर नेतो आणि बॉल फेकायला लागतो किंवा बॅडमिंटन मध्ये स्मॅश करायला जातो तर ती उपसलेली रिंग अशी ताणली जाते दरवेळेस प्रत्येक ऍक्शन सोबत, त्यामुळे पेशंटला ते करता येत नाही. म्हणजे बाउंड्रीवरनं बॉल फेकायला गेला त्याला जमत नाही. आणि आपण बरेच क्रिकेटर पण बघतो ते खालनं टाकतात बॉल. तर असा जर पेशंट असेल आणि MRI वर ते स्लॅप टेअर असल्याचं निदर्शनास आलो तर मात्र अशा पेशंटला सुरुवातीला 3 महिन्याचा फिजिओथेरपीचा कोर्स दिला जातो. त्याच्यात जर तो सेटल झाला किंवा ते स्लॅप आपोआप जुळलं तर त्याला शस्त्रक्रिया लागत नाही. पण ज्याला वारंवार त्रास चालूच राहतो मग त्याला लेबरल रिपेअर हे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि ती केल्यानंतर परत 4 महिन्यात बॅडमिंटन खेळू शकतो पेशंट.
1: अच्छा सर, यातला अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे रोटेटर कफ फाटल्यामुळे किंवा टिअर झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा सर्जरी करावी लागते, तर हा नेमका काय विषय आहे?
0: आता रोटेटर कफ म्हणजे 4 ग्रुप ऑफ स्नायू असतात. जसं शर्टाची बाह्याला पण आपण कफ म्हणतो, ही आपल्या मनगटाला सबंध झाकून घेते, तसे हे 4 स्नायू खांद्याच्या बॉलला पूर्णपणे झाकून ठेवतात. एक समोर असतो, एक वर असतो, 2 मागे असतात. तर पडलं की हे स्नायू सुजू शकतात किंवा फाटू शकतात. मध्यवयीन लोकांमध्ये जसा केस पांढरा होतो तसे त्या स्नायूमध्ये ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे अति वापरामुळे पार्शल टेअर यायला सुरू होतात. आणि एल्डरली लोकांमध्ये पडलं किंवा न पडले अति वापरामुळे फाटू शकतोच नाही.
1: अच्छा,
0: अशा पेशंटला वेदना होतात, त्या कुशीवर झोपता येत नाही, हात वर जात नाही, स्टिफनेस यायला लागतो. मग त्यांची तपासणी केली जाते, MRI केला जातो, त्याच्यात कळतं की त्यांचा टिअर पार्शल आहे का फुल आहे का फक्त सुजलेला आहे. आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली असेल. फक्त सूज असेल तर गोळ्या औषधं इंजेक्शन फिजिओथेरपी असा तो कोर्स असतो. साधारण 6 महिन्यात पेशंट शांत होऊन जातो. पार्शल टिअर असतात ते ऍक्च्युली जास्त पेनफुल असतात. तर त्याच्यात फ्रोझन शोल्डर जर बसलं तर अजून जास्त त्रास होतो. मग अशा पेशंटला परत त्याच्या वेदना कंट्रोल करायचा, फिजिओ चालू करायची, नाही फरक पडला तर मग त्याला दुर्मिळतनं शस्त्रक्रिया करायची. पार्शल टेअर मध्ये आम्ही जेव्हा तपासतो दुर्मिळतनं त्या स्नायूच्या थिकनेसवर ठरतं काय करायचं. जर 50% कमी थिकनेसचा टिअर असेल तर त्याला फक्त साफ केलं जातं. पण 50%+ असेल तर मात्र त्याला रिपेअर केलं जातं. फुल थिकनेस असेल तर मात्र लवकर रिपेअर करायचा सल्ला दिला जातो. तो रिपेअर जर लवकर केला तर तो सांध्याचा स्नायू वाळून जात नाही, त्याच्यामध्ये चरबी भरत नाही आणि फंक्शन चांगले येतात. तर दुर्दैवाने कधी कधी पेशंट खूप उशिरा येतात, ते मास इथलं फाटलेलं मागे गेलेलं असतं. मग अशा पेशंटमध्ये तो सांधा आपण वाचू शकत नाही. मग त्याला रिव्हर्स शोल्डर नावाचा मोठा कार्यक्रम करावा लागतो, रिप्लेसमेंट करावा लागतो. म्हणून माझा पेशंटला सल्ला राहील की जर रोटेटर कफ रिपेअर असेल तर दुखणी अंगावर झेलू नका, लवकर या सल्ला घ्या आणि आपल्या डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेऊ शकतो.
1: नक्कीच. आपण आज माहिती ऐकली खांद्याच्या विविध सर्जरीच्या प्रकारांबद्दल. अशीच माहिती जाणून घेऊयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207799997, 0207799997.
2: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
3: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
2: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
3: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
2: संपर्क 90111 32 500,
3: 9011 32 500.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोते नमस्कार.
1: आजची जी केस आहे ती अत्यंत तरुण मुलीची आहे, वय वर्ष फक्त 20 वर्ष. आपण तिला नाव देऊया तन्वी. तन्वीला PCOD चा त्रास सुरू

0: झालेला होता. उंची तिची 146 सेंटीमीटर आणि वजन होतं 70 किलो.
1: बरोबर आहे.
0: या कंडिशन मध्ये ती आपल्याकडे आली, काय केस होती तिची?
1: सांगतो तन्वीची केस. आणि आजकाल अशा भरपूर केसेस आहेत, कमी वयात पीसीओडी, कमी वयात प्री डायबेटिक किंवा डायबेटीस, त्याच्यानंतर कमी वयामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, ब्लड प्रेशर वाढणं, वजन कंट्रोलमध्ये राहणं, न राहणं, या सगळ्या गोष्टी आजकाल फार कमी वयात आपल्याला बघायला मिळतात. तन्वीची केस काहीशी तशीच, वय अगदी 20 वर्ष फक्त. दुसरी गोष्ट म्हणजे पीसीओडीची अशी स्टेज आली होती की ट्रीटमेंट बंद केली तर पिरियड्स बंद व्हायचे आणि पिरियड्स त्यानंतर महिन्यान महिने येतच, म्हणजे 5-5, 6-6 महिने पिरियड्सच येत नव्हते. 146 सेंटीमीटर उंचीला 70 किलो वजन, म्हणजे 20-25 किलो वजन वाजवीपेक्षा जास्त, आणि अशी सगळी केस होती. आणि पीसीओडीमुळे प्रचंड इमोशनल इन्स्टॅबिलिटी, काही न करावं असं वाटणे, अंगात भरलेला आळस, तर अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये बेसिकली तन्वी होती जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा.
0: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111-32500, 90111-32500, 9011-32500. विक्रम, आपल्याकडे तन्वी आल्यानंतर आपल्याकडचा रिझल्ट काय होता?
1: तर तन्वीला मी बेसिकली हे समजावून सांगितलं की एक्झॅक्टली आपली हेल्थ ही फक्त तुझ्या खाण्यावरती किंवा व्यायामावरती अवलंबून नसते. आपण आहार, व्यायाम आणि झोप या गोष्टींची मॅनेजमेंट कशी करतो, त्यानंतर आपल्या शरीराला काही शेड्यूल आहे का नाहीये, त्याच्यानंतर आपण वेळच्या वेळेस खातो का नाही खात, आपल्या शरीराला व्यायाम पाहिजे तेवढा मिळतो का नाही, या सगळ्या गोष्टींवरती म्हणलं आपली प्रकृती ही माणसाची अवलंबून असते. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती काम करायचंय तिला म्हणलं, आणि या सगळ्या गोष्टींना ताळतंत्र लावून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत रुळावरती आणायच्या. आता ती ज्या सिच्युएशन मध्ये होती तर त्या सिच्युएशन मधून तिला ऑफकोर्स पटापट बाहेर पडायचं होतं, त्यामुळे तिला जे काय मी सांगितलं ते पटलं आणि बेसिकली ती रेडी झाली मी जे काय गोष्टी सांगतोय त्या फॉलो करायला. ऑफकोर्स ही फॉलो करणं एकदम अशा मुलांसाठी एकदम सगळं डिसिप्लिन फॉलो करायला लागणं हे शक्य नसतं, त्यामुळे त्यांना 15-20 दिवस, कधी कधी काही काही मुलांना महिनाही जातो तो डिसिप्लिन मध्ये स्वतःला आणायला. पण हळूहळू करत या गोष्टी अत्यंत आरामात साध्य होऊ शकतात. तिच्या बाबतीत ती तसंच झालं, पहिल्या महिन्यात हो नाही करता करता हळूहळू एक एक गोष्टी लाईनीवरती आल्या, मग खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, ह्या सगळ्या गोष्टी लाईनीवर आल्या. गोडीही लागली व्यायामाची, कारण का पहिल्या महिन्यात 2 किलो वजन कमी झाल्यानंतर खूप खुश झाली, आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं आणखीन जोमानी करायला लागली. आता आज आपण तिचा रिझल्ट बघितला तर आज तिला आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेत, आणि या 4 महिन्यात आज तिचं 11 किलोनी वजन कमी झालेलं आहे. म्हणजे वजन जे तिचं 70 होतं तर ते आता 59 वरती आलेलं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या 4 महिन्यांमध्ये तिला 2 पिरियड्स कुठलीही एकही गोळी किंवा एकही मेडिकल ट्रीटमेंट न घेता तिला 2 वेळा या 4 महिन्यांमध्ये पिरियड येऊन गेलेले आहेत. ही त्यांच्या दृष्टीने खूप पॉझिटिव्ह साईन आहे, कारण का तिचे वडील जेव्हा आमची पहिल्यांदी भेट झाली तेव्हा म्हणले होते की गेल्या वर्षामध्ये ट्रीटमेंट न घेता एकही पिरियड तिला आलेलाच नाहीये, आणि त्या पार्श्वभूमीवरती 4 महिन्यांमध्ये 2 वेळा पिरियड येणं, तेही कुठल्याही गोळ्या न खाता, वॉज अ गुड बिग विन फॉर देम. सर्वात इथली महत्वाची गोष्ट मला वाटते की आज तिला वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, व्यवस्थित व्यायाम करणं आणि घरचं खाणं आणि खाण्याचे जास्त चोचले बाहेरच्या न ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व तिला आज कळलं.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111-32500, 90111-32500, 9011-32500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Fair Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Crescent. सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आपण जी नवीन संकल्पना सुरू केलेली आहे ती म्हणजे बोधकथेतून आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहोत ज्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहेत. पण फक्त मला सांगा, इन्व्हेस्टमेंट ही पैशातच होते का हो? नाही ना, ती नात्यांमध्ये असते, ती विश्वासामध्ये असते, ती बांधिलकीमध्ये असते. मग अशा या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनच आपलं हे जीवन समृद्ध होत जातं. हा विषय एवढ्यासाठीच काढला की ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. अर्थातच मैत्री ही एक अत्यंत सुंदर गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य फुलवायला मदत करते. याच मैत्रीशी रिलेटेड एक गोष्ट आज आपण ऐकणार आहोत जी आपल्याला सांगणार आहेत क्रिसेंट मधल्या देविका जोशी गोखले.
2: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजची आपली गोष्ट जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मैत्रीवर आधारित आहे. अजय आणि राजीव दोघेही अतिशय व्रात्य मुलं, पण एकमेकांचे जिवलग मित्र. काहीतरी विचित्र कल्पना त्यांच्या डोक्यात सदैव शिजत असत. आज दोघांनी मिळून जंगलात फिरायला जायचं ठरवलं. हसत खेळत फिरत असताना राजीवच्या पायाला ठेच लागली. पाय दुखावला गेल्यामुळे त्याला भराभर चालताच येईना, त्यामुळे जंगलातून बाहेर पडायला त्यांना खूपच उशीर झाला होता. तेवढ्यात त्यांना समोरून एक अस्वल चालत येताना दिसलं. दोघही अतिशय घाबरले. अजय अस्वलाला पाहून जीव मुठीत धरून पळत सुटला आणि थेट एका उंच झाडावर चढून बसला. राजीवच्या पायाला लागल्यामुळे त्याला पळताच येत नव्हतं. मग त्याने एक युक्ती योजली. तो पटकन जमिनीवर आडवा झाला आणि त्याने श्वास रोखून धरला, कारण त्याला माहिती होतं की मृत व्यक्तीला अस्वल काहीच करत नाही. त्याच्या कानाजवळ अस्वल आला, त्याने हुंगलं आणि त्याला वाटलं की अरे हा माणूस तर मेलाय, असं म्हणून अस्वल तिथून निघून गेलं. अस्वल गेल्याचं बघून अजय झाडावरनं खाली उतरला आणि राजीव जवळ आला. त्याने विचारलं, काय रे अस्वलाने तुझ्या कानात मगाशी काय सांगितलं? त्यावर राजीव म्हणाला की अस्वल माझ्या जवळ आलं आणि ते म्हणालं की संकटाच्या वेळी जो पळून जातो ना अशा व्यक्तीसोबत तू कधीही मैत्री करू नकोस. मंडळी, ही गोष्ट आपण शाळेत भरपूरदा वाचली असेल, पण याचं तात्पर्य काय तर संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र.
1: वा, नेहमीचीच गोष्ट. लहानपणी ऐकलेली वाचलेली ही गोष्ट ऐकल्यानंतर पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं ना. पण हा संदेश आत्ताच्या काळात सुद्धा तितकाच लागू पडतो बरं का? कसा आणि इन्व्हेस्टमेंटशी याचा काय संबंध हे जाणून घेऊयात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं. नमस्कार वाणी सर.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो, गुड मॉर्निंग.
1: जी गोष्ट आपण ऐकली, खरं तर खूप वेळा खूप आधी लहानपणी आपण ही गोष्ट ऐकलेली आहे, पण यातनं मिळणारा संदेश आणि इन्व्हेस्टमेंटचा काय संबंध, तुम्ही या गोष्टीबद्दल काय सांगाल?
4: सो मॅडम, गोष्टीचा सार काय होतं बघा, की संकटात धावून येतो तोच खरा मित्र. खाली झोपलेला मित्र त्याच्या झाडावर चढलेल्या मित्राला सांगतोय उतरल्यानंतर. तर जेव्हा गुंतवणुकीशी याचा म्हणजे संबंध येतो, कारण आपल्या आयुष्यात असंख्य संकट ही येऊ शकतात आणि ती प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. मग ते दरवेळी आर्थिक संकटच असेल असं नाही, पण आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तेव्हाच मिळते जर आपण इन्व्हेस्टमेंटशी योग्य मैत्री केलेली असेल तर. म्हणजे मैत्री आणि गुंतवणूक दोन समान धागे आहेत बघा. जशी खरी मैत्री एका दिवसात तयार होत नाही, तसंच इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरची मैत्री, इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही एका दिवसात तयार होत नाही. त्याला वेळेची गुंतवणूक ही कायम लागते. त्याला विश्वास आणि वेळेची साथ लागते. अगदी कन्सिस्टन्सी किंवा कंपाऊंडिंग हे आपल्याला एका मैत्रीत तेव्हाच बघायला मिळू शकतं ज्याला आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय जर आपण त्याला वेळ दिला तर. चक्रवाढ व्याजाची जादू ही देखील आपल्याला तेव्हाच बघायला मिळते जेव्हा आपण मैत्री जुनी आणि अनेक वर्षांची ठेवतो इन्व्हेस्टमेंटशी, तेव्हाच आपल्याला ती चक्रवाढ व्याजाची जादू बघायला मिळते. दीर्घकाळात लॉंग टर्म मध्ये केलेली गुंतवणूक ही आपला खरा मोठा आर्थिक आधार असते. सो मैत्री जेव्हा लॉंग टर्म मध्ये टिकते आणि ती फुलते, इन्व्हेस्टमेंट देखील लॉंग टर्म मध्ये केल्यानंतर ती खरी मैत्रीच्या स्वरूपात आपल्याला लॉंग टर्म आधार देणार आहेत असं आपल्याला इथे म्हणता येईल. सो आर्थिक मित्र किंवा फायनान्शियल बेस्टी रेग्युलर आपल्या लाईफचा जेव्हा आपण विचार करतो आणि आपण आपल्या बेस्टीचा किंवा मित्राचा मैत्रिणीचा जेव्हा विचार करतो, आपला चांगला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला वाईट मार्गाला जाण्यापासून जसं वंचित ठेव

0: होतो. तसंच जेव्हा मी फायनान्शियल बेस्टी किंवा इन्व्हेस्टमेंटची मैत्री असा जेव्हा विषय छेडतो तेव्हा तो आर्थिक मित्र किंवा ती इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही आपल्याला विचारहीन खर्च करण्यापासून वाचवते. म्हणजेच आपल्याला गुंतवणुकीची शिस्त लावते आणि ती शिस्त आपल्याला आयुष्यात उपयोगी पडते जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा विचार होतो आणि इन्व्हेस्टमेंटच्या मैत्रीचा विचार होतो. सो फायनान्शियल फ्रेंड किंवा फायनान्शियल सल्लागार याच्याशी मैत्री असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पैशाचं योग्य वाटप किंवा पैशाचं योग्य डायव्हर्सिफिकेशन याच्यासाठी अशा मैत्रीचा सल्ला घेणं, फायनान्शियल ॲडवायझरचा किंवा फायनान्शियल फ्रेंडचा सल्ला घेणं हे आपल्या आयुष्यास खूप सुखकर करून देणार असतं असं मला इथे सांगता येईल. जेव्हा मैत्रीचा विचार होणार आहे, फ्रेंडशिपचा विचार होणार आहे. आणि फ्रेंडशिप डेचं गिफ्ट म्हणजे आपल्याला जर एखाद्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंबहुना आपल्या कुटुंबियांना म्हणजे आपण म्हणतो ना हजबंड वाईफ फ्रेंड्स पाहिजेत, मुलगा आणि वडील फ्रेंड्स पाहिजेत,
1: आईचं
0: मुलीशी नातं फ्रेंडशिपचं हवं, तर अशा कुठल्याही फ्रेंडशिपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट हे गिफ्ट देऊ शकतो. जेव्हा फ्रेंडशिपचा विचार होतो तो कुठल्याही पार्ट्या किंवा मोठे खर्च हे करण्यापेक्षा योग्य गुंतवणूक गिफ्ट करा किंवा योग्य गुंतवणुकीचा सल्ला गिफ्ट करा, ज्याने त्या मित्राचं किंवा त्या मैत्रिणीचं आयुष्य हे बदलेल आणि तेच खरं फ्रेंडशिप डेचं गिफ्ट असेल त्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी.
1: वा, मग श्रोते हो तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना यासाठी नक्कीच प्रमोट कराल असं मला वाटतंय. कारण गुंतवणूक ही आत्ताच्या काळात खरंच मैत्रीचं काम करते. तेव्हा अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या सोल्युशन्ससाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764-12-55-33. हाच कार्यक्रम तुम्ही क्रिसेंटच्या फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. श्रोते हो आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आमच्या सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल आयडीवर सुद्धा. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: मित्रांनो, जशी मैत्री लाईफ टाईम असते तशीच तुमची गुंतवणूकही लाईफ टाईम समृद्धी देणारी असावी. सो या फ्रेंडशिप डेला मेक युअर मनी युअर बेस्ट फ्रेंड. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, गुड डे.

0: Fancy registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे.
4: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
5: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
4: काय?
5: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन.

0: एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत किती गंड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
0: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूत सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूत सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
3: श्रोत्या नमस्कार. बापूत सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: संदीप सर, बापूत सर्व्हिसेस हायजीनची सर्व्हिस कशी आहे किंवा पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेचं नियोजन तुम्ही कसं करता, या सगळ्याबद्दल तुम्ही सांगता या एपिसोडमध्ये. आज मला तुम्हाला असं विचारायचं की जेव्हा टाकी स्वच्छ केली जाते तेव्हा बऱ्याचदा ग्राहकांकडून अशी विचारणा होते का की आमच्याकडे दोन टाक्या आहेत त्यापैकी एकच आज तुम्ही स्वच्छ करून द्या, आम्हाला दुसऱ्यातलं पाणी वापरायचंय, किंवा वैसे वरसा, किंवा मग काय प्रश्न असतात आणि तुम्ही काय सांगता?
4: आता तुम्ही बघितलं की गेल्या 3 महिन्यापासून आपण पाणी शॉर्टेज मध्ये किंवा पाणी स्केअरसिटी मध्ये आपण सध्या वावरतोय. सध्याच्या परिस्थितीत जे पुणेकर पहिल्यांदा अनुभवत आहेत त्याच्यामध्ये, आणि एक दुसऱ्या पाणी असं स्वरूप आहे गेल्या काही 1-1.5 महिन्यापासून, आणि ते पुढे पण राहील अशी परिस्थिती आहे. ते मी असं सुचवेल की याच्यामध्ये लोकांना आपण असं पण केलं होतं की तुम्ही आज 1 टक्के उद्या 1 टक्के असं पण आपण स्वरूप मांडलं होतं त्याच्यामध्ये, की त्यांना थोडीशी सुविधा व्हावी पाणी मिळण्याकरता. पण मी असं सुचवेल की नाही का दोन्ही टाक्या का करायला पाहिजेत, तर 1 टाकी करून तसा उपयोग का नाहीये, तर खालचं पाणी शेवटी कुठेतरी वरच्या टाकीमध्ये जाणार आणि ते पण आपण वापरामध्ये येणार, तर दोन्ही टाक्या या तितक्याच गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की जाणं येणं जे आहे त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे ही सुद्धा नाही का आपण लक्षात घेतला तो फॅक्टर, तर आपल्याला एका दिवशी जर समजा आपण केलं तर ते असं संयुक्तिक का होतं? तर आपण जेव्हा नियोजन करतो जेव्हा पाणी असतं त्यावेळेस, त्यावेळेस आपण जेव्हा वरच्या टाकी करतो तर खालचं पाणी आपण वरती शिफ्ट करतो आणि नंतर मग खालची करतो. आता याच्यामध्ये होतं कसं की लोकांना असं वाटतं की 1 टाकी केली ना की बास झालं म्हणून, पण मी असं सुचवेल की 2 टाक्यांची गरज का पडते, तर खालच्या की जर खराब असेल तर तेच पाणी जर वरती गेलं तर केलेली टाकी, एक जी टाकी आहे त्याचा जो खर्च आहे तो वाया जातो
3: बरोबर
4: त्याच्यामध्ये, त्यामध्ये दोन्ही टाक्या करणं तितकंच गरजेचं आहे. आता जेव्हा पाणी असतं तेव्हा ही परिस्थिती, आणि जेव्हा पाणी कमी असतं त्यावेळेस सुद्धा मी असं सुचवेल की नाही का लोकांनी जर नाही एक साठा जो आहे तो जर मेंटेन ठेवला तर आपण दोन्ही करू शकतो, फक्त नियोजनाची गरज आहे आणि त्यांच्या पाण्याच्या वेळा या महत्वाच्या आहेत. आता बऱ्याच वेळा आमचा मागचा अनुभव असं सांगतो की लोकांच्या ज्या पाण्याच्या वेळा आहेत ना, तर लोकांना असं वाटतं की आम्ही त्या दिवशी त्यावेळेस उपलब्ध होणं अपेक्षित आहे. मी उलट सांगेन लोकांना की तुम्ही त्यावेळेस घेतल्या सगळ्या त्याच्यामध्ये, आणि आपण जर गडबड केली तर एक तर 2 गोष्टी घडतात. एक तर त्या वेळा ज्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे आपण जे अलाइनमेंट करतो साईट्सच्या आणि लोकांनी जर पाणी जर नियंत्रित ठेवलं नाही तर त्यावेळेला आपण पाळू शकत नाही, कारण 5 ची वेळ म्हणजे सगळ्यांकडे पुण्यामध्ये 5 वाजता नाही जाऊ शकत आपण त्याच्यामध्ये, किंवा सकाळी 9 ची वेळ म्हणजे आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि मग ते जेव्हा साईट्स अलाइन होतात तेव्हा तो भाग जो आहे किंवा तो एरिया जो आहे तो कव्हर केला जातो पूर्ण पुण्यामध्ये. आणि समजा की अलीकडचा जो क्लायंट आहे त्याच्याकडचं जर नियोजन नसेल व्यवस्थित टाक्यांचं तर स्वाभाविक त्या पुढच्या क्लायंटला उशीर होतो, आणि मग होतं कसं की सर्व्हिसमध्ये असलेले जे काही फ्लॉज आहेत किंवा वेळ आपण पोहोचू शकत नाही तशी परिस्थिती म्हणत होते. तर मी असं म्हणेल की नाही का तशी काळजी न करता आपण जेव्हा टाक्या उपलब्ध करतो एका वेळेस आपण दोन्ही पण काम करू शकतो अशी परिस्थिती आहे.
3: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98-221-91-320 98-221-91-320 9822-19-1320 आमची वेबसाईट www.baputservices.com. याबरोबर अजून एक ग्राहकांचा महत्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे बऱ्याच जणांच्या टाक्या आजकाल आपण बघतो तर बेसमेंटला असतात किंवा पार्किंग लेव्हलला, म्हणजे तिथेही टाकी असते खाली, तर तिथे कशा पद्धतीने स्वच्छता होते, कारण तो मेंटेनन्सही जास्त लागत असेल त्या सगळ्याबद्दल.
4: आता त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल की प्रत्येकाच्याकडे एरियाचा जो काही भाग असतो तो लिमिटेड भाग असतो प्रत्येक बिल्डिंगला दिलेला किंवा त्याचं बांधकाम जे आहे ते, आणि टाकीला हे शेवटचं प्राधान्य म्हणून असं एक दिलेलं असतं त्याच्यामध्ये, किंवा ती कुठेतरी अशी कोपऱ्यात किंवा पार्किंगच्या खाली असं काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना की कळणार नाही अशा ठिकाणी. पण मी उलट सांगतो की नेमकं ती कळावी याचं कारण काय, त्याचं पाणी आपण वापरतो आयुष्यभर त्याच्याकरता त्याची जी सुविधा आहे ती थोडीशी उंच पाहिजे, तिथे सरपटणारे प्राणी नको जायला, कारण हे सगळं आम्हाला दिसून येतं की हे सगळं आम्हाला सापडतं टाकीमध्ये, म्हणजे स्वाभाविकरित्या की गाड्या धुताना गेलेलं पाणी हे होणारं दूषित पाणी हा पहिला मुद्दा. दुसरा सुद्धा पावसाळ्यात रस्त्यावरती राहणारं पाणी हे सगळं त्या टाकीमध्ये, त्याच्यानंतर जे ड्रेनेजच्या वाहिन्या फुटतात रस्त्यावरच्या

0: कधी कधी क्वचित, तर त्याचं सगळं पाणी तुमच्या पार्किंगमध्ये पार्किंगमधनं टाकीमध्ये. तेव्हा मी असं म्हणेल की त्याची निगा ही जी आहे ना, ही आपण व्यवस्थित राखण्याकरता ती स्वच्छता त्याला एकमेव फॅक्टर आहे की आपण स्वच्छता केली तर ती आपल्या डोळ्यासमोर राहू शकते त्याच्यामध्ये. त्यामुळे खालची टाकी तर स्वच्छ करणं गरजेचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. आणि जसं मागाशी म्हणलं, नियोजन जे आहे, लेवल कंट्रोलरचा वापर केला जातोस. बापू सर्व्हिसेस कडनं असं सांगितलं जातं की बापू सर्व्हिसेस हायजीन जेव्हा फोन करतं की तुम्ही पाणी नियोजन करा, तर पहिला प्रश्न असतो की आम्ही काय करायला पाहिजे. तर मी त्यांना हे सांगतो की तुमच्याकडे जो लेवल कंट्रोल जो आहे तो बंद करा, म्हणजे पाणी वरती कमी चढेल टाकीमध्ये, आल्यानंतर पाणी वाया जाणार नाही. तर हे करण्याचा जो प्रकार असतो हे बापू सर्व्हिसेस हायजीन हमकाच का सांगते, कारण पाणी आपल्याला वेस्टेज न करता टाकी स्वच्छ करणं अपेक्षित आहे. तर याच्यावरती आपला जास्त जोर असतो की आपण ते काम समाधानकारक करू शकतो म्हणून त्याच्यामध्ये. आता बापू सर्व्हिसेस हायजीन जेव्हा काम करतं तर आपल्याला दोन याचा उपयोग कसा होतो की टाकीच्या बाहेरील जे काही आहेत, म्हणजे पंप असेल, पाईप्स असतील, तर ते खराब असतील तर याची माहिती आपण तिथे तातडीने देतो. इव्हन आतले जे पाईप्स असतात फुटबॉलचे म्हणा किंवा आतले जे सबमर्सिबल पंप असतात त्याला जेव्हा गंज चढतो तर त्याची माहिती सुद्धा आपला जो सेवक आहे किंवा आपला जो तिकडचा काळजी घेणारा व्यक्ती आहे हा तो त्या ग्राहकाला त्याची जाणीव करून देतो की हे बदलायची गरज आहे, याच्यामध्ये जे काही अपेक्षित बदल आहे तो जर केला तर टाक्या आपल्याला उपयोगात कायमस्वरूपी राहतील अशी परिस्थिती, किंवा पाणी स्वच्छ राहील जे पडतं ते त्याच्यामध्ये. हे सगळं खूप महत्वाचं आहे. लेवल कंट्रोलर्स जे आहेत त्याची निगा राखणं, ते मेंटेन करणं, म्हणजे आपल्याला पाणी नियोजनबद्ध वापरता येतं. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की पाणी नियोजनबद्ध वापरणं होत नाही, पाणी वाया जातं बऱ्याच ठिकाणी, टाक्या वाहून जातात अशी परिस्थिती होती. तर हे सगळं आपला व्यक्ती त्यांना माहिती देतो की काय परिस्थिती काही नाही, आणि हे बापू सर्व्हिसेस हायजीनच फक्त करतं. आणि ही सगळी माहिती कशा करता की तुम्ही जर बघितलं की सामाजिक जाणीवेतून आलेली संस्था जी आहे त्या जाणीवेतून आल्यानंतर आपल्याला पहिले हे माहिती देणं अपेक्षित आहे की बाबा आपण काय सेवा देतोय म्हणून.
1: हे बापू सर्व्हिसेस हायजीन हे इतकं अमूल्य असताना ते वाया जाऊ नये याची जास्तीत जास्त काळजी बापू सर्व्हिसेस हायजीन कडून घेतली.
0: एक्झॅक्टली.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रूफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापू सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91320, 98221 91320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapuservices.com. याबरोबरच वेळ झाली आज इथेच थांबण्याची. बापू सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात संदीप पोद्दार सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापू सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लय खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20, 98221913 20.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापू सर्व्हिसेस हायजीन पुणे.
6: श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी, स्वर सोनू निगम यांचा.

0: मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं कशासाठी प्रेमासाठी चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा आवाज होता. गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. 10:50 होत आहेत. प्लॅनेट फर्निचरद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूयात.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले गया.
3: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है.
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया.
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
5: या आलात का फर्निचर बघून.
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
7: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
7: हे बघ तू.
5: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
7: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
6: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत.
8: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
5: संध्याकाळचे 6 वाजलेत. वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
8: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
6: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये. आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
5: काय मस्त आहे रे.
8: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग.
6: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
8: बरं मग तुला कुठला आवडला.
6: मला
7: सांग ना सुजय, कुठला आवडला. मी कन्फ्युज आहे ना. पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
5: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
6: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
8: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
5: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
8: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
5: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
6: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला. किती वर्ष साथ दिली त्यांनी.
5: हो
7: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
8: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
6: बाबा असं काही नसतो. जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा.
7: करेक्ट. आणि आई बाबांसाठी तर सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना.
5: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
6: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर.
5: रिक्लायनर.
7: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा.
5: खूप आवडली.
8: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
6: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
8: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
7: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ. काय.
6: हा पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
7: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
6: आ?
9: आ?
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
3: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
1: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।

0: सात वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुन्हा ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. त्याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 10:58 होत आहेत. वेळ ठळक बातमीपत्राची.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे महापालिकेनं उरुळी देवाची इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेत दरकपात करून जवळपास 148 कोटी रुपयांची बचत केली आहे. ठेकेदारांनी प्रतिटन 943 रुपये दर दिला होता. चर्चेनंतर हा दर 792 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे 20 वर्षांचा अपेक्षित खर्च 728 कोटींवरून 577 कोटी रुपये होणार आहे. प्रकल्पासाठी 2 कंपन्या पात्र ठरल्या आहेत अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली. अनंत कान्हेरे द बुलेट दॅट अवोक भारत या क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या जीवनावरील इंग्रजी अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत लोकभवन इथं करण्यात आलं. अनंत कान्हेरे यांच्यावरील डॉ म बा कुलकर्णी यांच्या मूळ मराठी पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील या क्रांतिकारकांचं योगदान, त्यांचं जीवन आणि त्याग यांचं दस्तऐवजीकरण स्वतंत्र लघु पुस्तकांच्या मालिकेद्वारे व्हावं, जेणेकरून नव्या पिढीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं समग्र आकलन होण्यास मदत होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये म्हाडासाठी राखीव घरं विकासकांकडून म्हाडाच्या ताब्यात दिली जात नसल्यास संबंधितांवर केवळ तक्रार दाखल न करून कठोर कारवाई करण्यात यावी असं प्रतिपादन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तसंच मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काल काढण्यात आली. त्यावेळी लोढा बोलत होते. आसन इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहानं जपानच्या अव्वल मानांकित हिना अकेजीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तर पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णा प्रसाद गारागा ही जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई येक यांच्याशी सामना करेल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58.
0: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुन्हा ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोत्यांसोबत आहोत. सकाळचे 11:01 होत आहे. चदुका का सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आजचा मधुमालती ऐकूयात कैलास शिंदे सोबत. श्रोतो, आज पार्श्व गायक सुरेश वाडकर यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगाने कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

श्रोतो मधुमालती कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं वर्मा मलिक यांनी लिहिलेली रचना. संगीतकार उत्तम जगदीश यांनी संगीत दिलेलं हे गीत वारीज या चित्रपटाचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
5: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
6: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
2: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
6: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
2: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
7: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स चे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शतो पहिली या चित्रपटात आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि हेमलता यांच्या गुलस्वरातलं हे गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. आपण ऐकत आहात मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातली उर्वरित गीतं व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
4: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
5: घर असो वा कार,
6: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
5: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
6: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
5: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
0: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चंदुका कसरात मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांनी गायलेले काही गीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकताय. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरातलं हे SH बिहारी यांचं गीत. संगीतकार इकबाल कुरेशी, चित्रपट नेक परवीन.

0: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
1: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
2: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
3: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डो मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज, अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
7: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
8: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये, अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
7: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
8: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
7: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
9: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
10: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
9: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
10: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
9: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
11: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
12: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगे अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुना गाडगे अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे

0: तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुणे गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतो, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने कार्यक्रमातली सुरुवातीची गीत आपण ऐकली. ती वारिस पहेली आणि नेक परवीन चित्रपटातली सुरेश वाडकर आणि सेकरांच्या आवाजातली. श्रोतो, आज निर्माता दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांचा स्मृती दिवस. त्या अनुषंगाने कार्यक्रमातली उर्वरित गीतं ही जे ओम प्रकाश यांनी निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातली, त्यापैकीच आपकी कसम चित्रपटाचं हे गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं, राहुल देवर्मन यांनी संगीत दिलेली ही रचना गीतकार आनंद बक्षी.

0: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
6: नकलेपासून सावधान.
5: डेंटॉनिक.

शतो निर्माता दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांनी निर्माण केलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अपना बना लो या चित्रपटाचं हे शीर्षक गीत किशोर कुमारांनी सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकताय. संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. यानंतरची रचना आपण ऐकणार आहात व्यावसायिक विश्रांतीनंतर. आणि व्यावसायिक विश्रांतीनंतर आपण ऐकाल संगीतकार राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनातलं इंदिवर यांचं गीत. लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा आवाज असेल चित्रपट आखिर क्यों. दरम्यान व्यावसायिक विश्रांती, त्यानंतर आखिर क्यों चित्रपटाचं गीत.

0: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 2व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे।
3: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
3: फोन 93956 175।
4: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।

0: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00 8484861900 श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

गीतकार इंदी वर्यांची ही रचना होती. संगीत होतं राजेश रोशन यांचा. आवाज अमित कुमार आणि लता मंगेशकर. चित्रपट आखिर क्यों. निर्माता दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगानं त्यांनी निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी हे गीत आपण ऐकताय ते आखिर क्यों चित्रपटाचं. यापूर्वीची गीत होती ती अपना बना लो तसंच आपकी कसम या चित्रपटातली. यानंतर एक व्यावसायिक विश्रांती घेणार आहोत आणि व्यावसायिक विश्रांतीनंतर जेव्हा आपण कार्यक्रमात पुन्हा लौटणार आहोत परत येणार आहोत गीतकार गुलशन बावरा यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगानं. चरित्र अभिनेता गुलशन बावरा आणि गीतकार गुलशन बावरा यांनी लिहिलेली काही गीतं आपण ऐकणार आहात. एक व्यावसायिक विश्रांतीसाठी काही क्षण थांबत आहोत.

0: शतक आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पडत आहे पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. बाबडे 12 वाजतायत.
1: घर असो वा कार,
2: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
1: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना,
2: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
1: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: शतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पडत आहे पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. शतो, आज चरित्र अभिनेता आणि गीतकार गुलशन बावरा यांचा स्मृतिदिवस, त्या अनुषंगानं कार्यक्रमातल्या शेवटच्या भागातल्या काही रचना गुलशन बावरा यांच्या. गुलशन बावरा यांनी लिहिलेलंच रवी यांच्या संगीत निर्देशनातलं मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरातलं हे गीत, चित्रपट मॉडर्न गर्ल.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
2: अधिक माहितीसाठी 0796999 1827। नियमवटी लागू।
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
7: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
10: कार्यक्रमातली यानंतरची रचना पुन्हा एकदा गीतकार गुलशन बावरा यांची।

गीतकार गुलशन बाबरा यांच्या या गीतासाठी स्वरसाज होता संगीतकार राहुल देव बर्मन यांचा. बापकरा कल्याणजी आनंदजी यांचा स्वरसाज होता. शैलेंद्र सिंग आणि कंचन यांचा आवाज. चित्रपट रफू चक्कर. आणि आता कार्यक्रमाचा समारोप करत आहोत ते आणखी एका गुलशन बाबरा यांच्या गीतानं. या गीताचं संगीत पात्र राहुल देव बर्मन यांचं. आवाज किशोर कुमार आणि आशा भोसले. चित्रपट

0: शतो चरित्र अभिनेता आणि गीतकार गुलशन बावरा यांचा स्मृती दिवस त्या अनुषंगानं, तसंच निर्माता आणि दिग्दर्शक जय ओमप्रकाश यांचा देखील स्मृती दिवस त्या अनुषंगानं, आणि पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सुरेश वाडकर यांनी गायलेली, जय ओमप्रकाश यांनी निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली चित्रपटातली गीतं, तर गीतकार गुलशन बावरा यांनी लिहिलेली काही गीतं आजच्या मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आम्ही श्रोत्यांसाठी प्रसारित केली. याबरोबर हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स.

0: फिल्म्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: शोधो हे आहे आकाशवाणी नेटवर्कने आपण ऐकता पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:58 आणि 10 सेकंद होत आहेत. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजचं लोकसभेचं आणि राज्यसभेचं सत्र देखील विरोधी पक्षाच्या गदारोळातच सुरू झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 10:30 वाजता धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी करून 5663 इतका करण्यात आला असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. पर्यावरण संरक्षण, हवामान संतुलन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या आवृत्तीअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील 33 हेक्टर क्षेत्रात अवघ्या 12 तासात 10 लाख वृक्षांची घनवन पद्धतीनं लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनानं केला आहे. त्यासाठी या महत्वाकांक्षी उपक्रमात शासकीय यंत्रणा, सेवाभाव संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. आळणी इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत या उपक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली त्यावेळी पुजार बोलत होते. भंडारा शहरातील अंगणवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून भंडारा पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत या प्रकरणातील आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी स्थानिकांकडून आज भंडारा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.
1: शोधो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 12:50 होत आहेत. वी लर्न इंग्लिश हा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

0: विभाग निर्मिति सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 5 रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा.
1: नमस्कार, मी सुनीता घोरपडे. रंजना आणि संतोष हे माझे दोन लहान शेजारी आणि शरद दादा हा आमचा इंग्रजी बोलणारा पाहुणा. आज हे सर्वजण इंग्रजीत अंक शिकणार आहेत आणि इंग्रजीत बोलताना त्या अंकांचा वापर करणार आहेत.
2: सॉरी सॉरी सॉरी, किती वेळा म्हणाले सॉरी दादाला, तरी तो चिडलेलाच आहे.
1: मग तू चुकीचा आरोप केलास त्याच्यावर, चिडणारच तो.
2: मावशी, तो सारखा मला चिडवतो, माझी पुस्तकं लपवतो, म्हणून मला वाटलं त्यानेच लपवलं होतं माझं पुस्तक. पण मी सॉरी म्हणाले ना त्याला.
3: सो युअर ब्रदर इज स्टील अँग्री, हा? रंजना भाऊ मोठा?
1: येस, राजू इज ओल्डर दॅन रंजना.
3: रंजना, हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर?
2: माय ब्रदर इज 14 वर्षाचा आहे तो.
1: 14 कसं म्हणतात इंग्रजीत?
2: मला माहिती नाही.
4: मला येतं बहिणीचं वय सांगायला, मला विचारा.
1: बरं,

0: five.
1: Four, five. One, two, three, four, five.
0: That's right. One, two, three, four, five.
2: Six, seven, eight, nine, ten.
3: थांब हळू. सहाला काय म्हणतात?
2: सिक्स.
3: सात.
2: सेवन.
3: आठ.
2: एट.
3: नऊ.
2: नाईन.
3: दहा.
2: टेन.
3: गुड. सहा, सात, आठ, नऊ, दहा. सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन.
0: आय नो मराठी नंबर्स.
3: मग बरं, रंजना आणि संतोष तुम्ही इंग्रजी आकडे सांगा आणि शरद मराठी सांगेल.
2: ओके, स्टार्ट. शरद दादा, वन.
0: एक.
2: सिक्स.
0: सहा.
2: एट.
0: आठ.
2: अरे बाबा, आठ नाही, आठ. आठ. एट म्हणजे आठ.
0: आठ.
4: शरद दादा, फोर.
0: चोर.
4: चोर नाही, फोर. चार. चार. चार.
0: एक, दोन, तीन, चार, पांच.
2: शरद दादा, सिक्स, सेवन, एट, नाइन, टेन.
0: सहा, सात, आठ, नौ, दहा.
2: गुड, व्हेरी गुड.
3: आता पुढच्या अंकांचं काय? आफ्टर टेन. अकराला म्हणतात इलेव्हन.
2: इलेव्हन.
4: येस, आय एम इलेव्हन. आय एम इलेव्हन.
3: इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन म्हणजे अकरा, बारा, तेरा.
4: इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन. मग त्यानंतर
3: फोर्टीन, फिफ्टीन.
2: फोर्टीन, फिफ्टीन. माझा भाऊ फोर्टीन वर्षाचा आहे. माय ब्रदर इज फोर्टीन. म्हणजे चौदा.
3: बरोबर. फोर्टीन, चौदा. फिफ्टीन, पंधरा.
4: इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन, फोर्टीन, फिफ्टीन. अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा.
3: मग सोळा, सिक्सटीन. सतरा, सेवन्टीन. अठरा, एटीन. एकोणीस, नाईन्टीन.
0: आय एम नाईन्टीन.
4: सिक्सटीन, सेवन्टीन, एटीन, नाईन्टीन.
2: हे बघ संतोष, फिफ्टीन नंतर सोपं आहे. सिक्स, सेवन, एट, नाईन आपल्याला येत. मग सिक्स, तीन, सोळा. सेवन, तीन, सतरा. एट, तीन, अठरा. नाईन, तीन, एकोणीस.
3: आणि वीसला म्हणायचं ट्वेंटी.
2: ट्वेंटी. चल संतोष, परत म्हणूया.
4: इलेव्हन, ट्वेल्व, थर्टीन, फोर्टीन, फिफ्टीन, सिक्सटीन, सेवन्टीन, एटीन, नाईन्टीन, ट्वेंटी.
3: गुड. आता सांगा भाऊ आपल्या भावंडांची वय. रंजना, हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर?
2: माय ब्रदर इज फोर्टीन. चौदा.
0: संतोष, हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर?
4: माय ब्रदर इज नाईन.
0: अँड हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर?
4: माय सिस्टर इज फाईव्ह. फाईव्ह.
3: रंजना, हाऊ ओल्ड इज युअर फ्रेंड मंगला?
2: माय फ्रेंड इज टेन. आय एम टेन.
4: आय एम इलेव्हन. माय फ्रेंड इज इलेव्हन.
3: आय एम फोर्टी फोर. माय फ्रेंड इज फोर्टी फोर.
4: फोर, फाईव्ह, फिफ्टीन, फोर्टी फोर.
5: पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल.

0: How old is your brother?
1: I have no brother.
0: How old is your sister?
1: My sister is 16.
2: रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण 1 ते 20 अंक इंग्रजीत म्हणूया. एक एक अंक माझ्या मागे म्हणा. उच्चाराकडेही लक्ष द्या. हं, सर्वजण एकत्र म्हणा पण ओरडायचं नाही. 1, 2, 3. हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणायचा प्रयत्न करा. 4. हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 14. आता हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 15, 16, 17, 18, 19. गुड. आता आधीच्या पाठात तुम्ही एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकलात. हाऊ ओल्ड आर यू. आज तुम्ही एखाद्याला त्याच्या बहिणीचं वय कसं विचारायचं ते शिकणार आहात. हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर. तुम्ही सगळे माझ्या मागून एकत्र म्हणा पाहू. How old is your sister? Good. आता घंटा वाजली की टीचर सांगतील त्या दोघांनी उभं राहायचं. एका मुलीनी किंवा मुलांनी दुसऱ्याला विचारायचंय. How old is your sister? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. इंग्रजीत आपल्या बहिणीचं वय सांगायचंय. हं, माय सिस्टर इज 7. किंवा जे वय असेल ते. आणि बहीण नसली तर तसं सांगायचं. आय हॅव नो सिस्टर. दोघ जण उभे राहिले का? मग एकानं दुसऱ्याला त्याच्या बहिणीचं वय इंग्रजीत विचारायचे आणि दुसऱ्यांनी उत्तर द्यायचंय.

आता मला सांगा, बहिणीचं वय विचारलं आणि उत्तर सांगितलं, तसंच भावाचं वय विचारणं किती सोपं वाटतंय नाही? कसं विचाराल सांगा बरं? तुझ्या भावाचं वय काय हे इंग्रजीत एकत्र म्हणा पाहू. हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर असं म्हणालात का? गुड. घंटा वाजली की

आता तुम्ही वर्गात असा सराव चालू ठेवा हं। जोडी जोडीनी एकमेकाला आपल्या भावाचं बहिणीचं वय विचारा आणि उत्तर द्या। रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर हा सराव घेतील। आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी, नक्की ऐका हं। आणि टीचर, रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या। मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील।

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनींनो, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान नगर, येरवडा, पुणे 411-006.

0: वी लर्न इंग्लिश हा प्रायोजित कार्यक्रम शोधे आताचा पण ऐकलात.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शुद्ध हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या आमच्या सर्व श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 12:16 आणि 50 सेकंद होत आहेत. आता हॅलो दिलमय बसे गीत हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सादर करते कैलास शिंदे कार्यक्रम हॅलो दिलमय बसे गीत.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलमय बसे गीत. हॅलो दिलमय बसे गीत.
2: दिल की बातें
0: हॅलो दिलो मे बसकेच्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो दिलो मे बसे गीत हा कार्यक्रम. हॅलो
3: नमस्कार.
0: नमस्कार.
3: विठ्ठल देशपांडे मिरज.
0: हा विठ्ठल देशपांडे स्वागत कार्यक्रमात.
3: आज मला लागा चुनरी में दाग हे जे गाणं आहे ते ऐकायचं आहे.
0: बर वन्नाड्यांच्या आवाजातलं.
3: हा आणि तो गाणं ऐकायचं मी त्यातला जो शेवटचा जो तराणा जो आहे तो फार चांगला म्हणजे आवडतो मला नेहमी.
0: अच्छा.
3: हा गाणं ऐकायचं आहे. आणि माझं हे लक्षात येत नाही की आपला हा कार्यक्रम विविध भारतीवरती लागतो तो कुठल्या दिवशी आणि किती

0: असं लागतो कारण माझ्या मी ती वेळ विसरून गेलेलो आहे.
1: हा कार्यक्रम जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रेकॉर्डिंग गुरुवारी होतं. आणि शुक्रवारी 1:15 ते 1:00 दरम्यान प्रसारित होतो. कारण आता सध्या तिथं त्या ठिकाणी एक कार्यक्रम आलेला आहे 12 ते 12:15 दरम्यान.
0: अच्छा.
1: आम्ही इंग्रजी शिकतो त्यामुळे तो 12 वाजता जो होत होता पूर्वी प्रसारित, आता 1:15 ते 1:00 दरम्यान प्रसारित होईल.
0: शुक्रवारी
1: शुक्रवारी
0: ठीक आहे, मला ते गाणं ऐकायचं आहे.
1: नक्की ऐकवता येईल पन्हाडींच्या आवाजातलं हे छानसं गीत. धन्यवाद.

0: हॅलो,
1: कैलास शिंदे सर नमस्ते।
0: नमस्कार।
1: हॅलो मी बसले गीत कार्यक्रमामध्ये मी आमचे उद्घोषक बंधू त्यांचं नवनाथ शिंदे स्वागत करतो।
0: बोला नवनाथ शिंदे, स्वागत कार्यक्रमात।
1: तर आजच्या कार्यक्रमामध्ये बघा डुएट सॉन्ग आहे बघा, आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे मितवा, रफी साहेब आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आहे।
0: बर
1: हो, आणि अतिशय सुंदर असा जुन्या काळातला ढोलक त्याला वाजवलाय आणि त्या ढोलकला वापरलेली ती अंगठी कडला मारलेला आणि छाती वाजवलेली आहे त्या ढोलकची।
0: बर
1: हो, असं हे सुंदर गाणं ऐकायचंय आजच्या कार्यक्रमामध्ये। मित्र सुनील सूर्यवंशी हे पण गाणं ऐकू इच्छितात, शेख आणि माझी मिसेस निशा शिंदे,
0: बर
1: सगळ्यांना हे गाणं आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकायचंय।
0: नक्की ऐकता येईल, हरकत नाही।
1: हो धन्यवाद।

0: हेलो,
1: हेलो।
0: बोला
1: हाँ हाँ नमस्ते सर। टेलर सर है क्या?
0: बोलते बोलते कौन बोलता है?
1: हाँ सर नमस्कार। परमेश्वर रेंगे बोलते हैं केड़ का बोरे पार देवर।
0: अरे परमेश्वरन सा फोन अलाई करके महोदय। बर बर बर
1: सर
0: बोला
1: बोला
0: परमेश्वर इंगळे स्वागत करके बात।
1: हाँ सर तुम्हाला बोलायची इच्छा होती बरेच
0: अरे आज
1: दिवस
0: पूर्ण झाली की मग इच्छा माझ्या बरोबर बोलायची।
1: झालं। धन्यवाद सर धन्यवाद।
0: माझाही साक्षात बोलणं परमेश्वरांबरोबर ती होत आहे कार्यक्रमामध्ये।
1: नाही सर नाव आहे फक्त माझं।
0: बोला बोला बोला। हा
1: तर सर आम्ही म्हणजे अंधा आहे ब्लाइंड
0: बर
1: आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे नाही का आकाशवाणीशी आम्ही जोडून आहोत। आमच्या सुखदुःखात तुम्हीच साथ दिली आम्हाला।
0: बर बर।
1: तर आम्ही दोघे पण ब्लाइंड आहे। आम्हाला दोन मुले आहेत,
0: ओ बर।
1: एक 9वीला आहे आणि एक 7वीला आहे। तर सर आम्हाला
0: हाँ
1: आमचा 12 जुलैला लग्नाचं एनिव्हर्सरी झाली, म्हणजे वाढदिवस झालाय।
0: बर बर होऊन
1: तर
0: गेला।
1: त्या अनुषंगाने आम्हाला गीत ऐकायचंय नाही का,
0: बर मग कुठलं एक छानसं गीत ऐकूया सांगा बरं।
1: जीवन साते साथ में रहना।
0: आहा वा वा वा वा।
1: तर हे ऐकायचंय आणि आमच्या तुम्हाला सर्व आकाशवाणीच्या टीमला शुभेच्छा।
0: हाँ
1: तुम्हाला कार्यक्रम करण्यास उदंड आयुष्य देवो आणि आशिष सेवा अविरत घडो।
0: बर।
1: आणि माझी मुलगी मोठी भाग्यश्री,
0: हाँ
1: छोटी तिसरी
0: हाँ
1: आणि वंदना इंगळे आणि मी परमेश्वर इंगळे।
0: बर
1: हां तर आम्हाला हे गाणं ऐकवा सर जरूर।
0: चालेल, नक्की ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत।
1: थँक यू सर।
0: आणि तुमच्या होऊन गेलेल्या या जो लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी शुभेच्छा आमच्या परिवाराकडून तुम्हाला।
1: धन्यवाद सर धन्यवाद।
0: धन्यवाद। हां।
1: बाय।

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: हॅलो.
4: हॅलो.
3: हा नमस्ते साहेब.
4: नमस्कार. नमस्कार.
3: बऱ्याच महिन्या भेट होती.
4: हो हो हो, बोला बोला.
3: तुम्ही कसे आहात सर?
4: मी छान आहे एकदम.
3: येणाऱ्या श्रावण महिन्यातल्या सणांच्या हार्दिक शुभेच्छा. अर्थात 8 दिवस आहेत अजून.
4: हो हो हो.
3: मला एक गोष्टीसाठी गाणं सांगत होतो. एस जानकीचं गाणं आहे का?
4: बोल सांगा.
3: नाही बोला ते काय माहितीये त्यांची, पण हे काय असतात सर लक्षात सगळं राहत नाही, ऐकण्यापुरतं तेवढं
4: ऐकत नाही
3: ना. तर मग एस जानकीचं गाणं लावा.
4: एस जानकींच्या आवाजातली बरीच गीतं आहेत आपल्याकडे, तुम्हाला नेमकं कुठलं हवंय किंवा?
3: तर ते तुम्हीच एक लावा. काय माहिती, मी माझी अडचण सांगते, आपण ती कधी तरी ऐकतो.
4: बर बर बर.
3: ते लक्षात नाही राहत सगळं. बर, छान वाटतं बोलून. असंच तुम्हाला सणांच्या शुभेच्छा परत एकदा देतो. कार्यक्रमही छान असतात पुण्याचे.
4: हो.
3: आणि तुमचा ऐकायलाही बरा वाटतो, प्रसन्न वाटतो.
4: भातखंडजी धन्यवाद फोन केला.
3: धन्यवाद. ओके ओके. उद्या ऐकतो.
4: तुमच्या पसंतीचं एक छानसं गीत ऐकवतोय एस जानकी यांच्या आवाजातलं.
3: ओके ओके. धन्यवाद सर. आपण मनपूर्वक बघल्याबद्दल धन्यवाद.

0: कार्यक्रम हेलो दिलो में बसे गीत।
1: सर गाना एक होती है।
0: कौन बोलता है?
1: सुरेश कांबळे।
0: हाँ कुठून बोलता है कांबळे?
1: कुठून बोलता?
0: बोला कांबळे, स्वागत कार्यक्रमात।
1: हो थँक यू। मकसद मधलं गाणं ऐकायचं होतं मला।
0: मकसद
1: मकसद पिक्चर मधलं।
0: हो हो मकसद मध्ये राजेश खन्ना, जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा,
1: ते किशोर कुमार आणि एस त्यांनी गायलेलं गाणं, ते गाणं ऐकायचं होतं।
0: बर बर बर, बोल काय म्हटलात?
1: ते हाय हाय जर मी हे तोफा आहे नाही का ते गाणं।
0: अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर।
1: एस जानकी आणि किशोर कुमार ने गायलेलं।
0: अच्छा ओके
1: ठीक आहे,
0: चालेल, धन्यवाद। आणि 4 ऑगस्टला नुकताच किशोर कुमार यांचा जन्मदिवस देखील होऊन गेला,
1: हो हो,
0: तर त्यानिमित्ताने किशोरजींच्या आवाजातलं हे छानच एकदम भारी असं गीत ऐकूयात कार्यक्रमामध्ये आज।
1: हो हो
0: धन्यवाद।

0: हॅलो.
1: हा, रवींद्र कुडाळकर बोलतो.
0: हा बोला.
1: नमस्कार, मी आपला नेहमी श्रोता रवींद्र कुडाळकर बोलतोय.
0: स्वागत कार्यक्रमात.
1: खर तर दिलो में बस हे गीत हा कार्यक्रम जो आहे आपला खूपच सुखावह अशा अर्थाने की गाण्याबद्दलच्या आमच्या भावना अभिव्यक्ती व्यक्त करता येतात, त्यासोबत मनातलं गाणं ऐकता येतं. आज 7 ऑगस्ट प्रसिद्ध गीतकार आणि गायक गुलशन बावरा यांचा स्मृतिदिन. लहानपणापासून त्यांना गाण्याची अभिनयाची आवड होती, पण दुर्दैवाने असं झालं की ते फाळणीपूर्व शेखपुरा नावाच्या भारतातल्या गावात राहत असत आणि फाळणीचे फटके त्यांच्या कुटुंबाला दिसले, त्यात आई वडील पण त्यांचे गेले आणि दुःख आणि संघर्ष करत करत नंतर ते मुंबईला पोहोचले. त्यांनी आपला अभिनय आणि गीताचं लिखाण या माध्यमातून रसिकांच्या हृदयात एक स्थान निर्माण केलं. जवळपास 42 पेक्षा अधिक वर्ष त्यांनी त्यांची अभिनयाची गाण्याची कारकीर्द फुलवीत जवळपास 240 पेक्षा अधिक गाणी लिहिलीत. आज मला जे गीत त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकायचे, जंजीर हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि प्राण यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या.
0: बरोबर.
1: आणि त्यातलंच गीत आहे गुलशन बावरा यांचं, यारी हे इमान मेरा यार मेरी जिंदगी.
0: अच्छा.
1: हे गीत मन्नाडे यांच्या आवाजातलं आहे आणि संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी. खर तर गुलशन बावरा यांचं मूळ नाव गुलशन मेहता होत. आपण एका सिनेमा वितरकाने त्यांचं नाव गुलशन बावरा असं केलं आणि अशी त्याची दंतकथा त्यांच्या नावाची पण देखील आहे. तर अधिक वेळ न घेता मित्रप्रेम काय असतं, मैत्रीच्या भावना काय असतात आणि मित्राचं नातं कुठल्या रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असतं
0: हे
1: सांगणारं गीत ऐकून आपण त्यांना आज आदरांजली आहोत.
0: आणि नुकताच काही दिवसांपूर्वीच मला असं वाटतं की मागच्या 15 आठवड्यामध्येच बोलतं एक मैत्र दिवस किंवा मैत्री दिवस पण होऊन गेलाय तर या निमित्तानं. आणि आमचे तमाम ऐकणारे सगळे जे श्रोते जे आहेत ते निवेदकांचे सगळे मित्रच असतात, सखे असतात, यार असतात, दोस्त असतात. त्यामुळे हे यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी
1: हे गीत ऐकत ऐकत आपण सर्व मित्रांनी ऐका जावा. यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी. हे गीताचं वैशिष्ट्य असं आहे की हे गीत पाहता पाहता नाचाव असं वाटतं, गुणगुणाव असं वाटतं.
0: हो बरोबर आहे. चालेल चालेल, धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत.

0: हेलो।
1: हेलो
0: हाँ बोला।
1: आकाशवाणी।
0: हाँ नमस्कार।
1: हाँ नमस्कार, मला एक 15 ऑगस्ट साठी गाणं सांगायचं आहे।
0: बोले पहिले नाव सांगा आपलं, कोण बोलताय?
1: हो, उर्मिला राहुल शिंदे, मी मामा यनपुरे नगर मधून बोलते। माझ्या मुलीचा वाढदिवस झाला आता जून मध्ये 4 ला,
0: बर।
1: आणि आता 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या भावाचा वाढदिवस आहे। पूरब और पश्चिम मधलं गाणं प्लीज। माझा पहिल्यांदाच फोन लागला, त्यामुळे बोलायचं जरा कळत नाहीये।
0: ओके ओके, बरं, काही हरकत नाही, पण
1: बर बर।
0: चांगलं
1: आणि
0: बोलताय
1: हे
0: तुम्ही।
1: वाढदिवसाच्या
0: हाँ
1: शुभेच्छा देण्यासाठी
0: हो
1: मला
0: हो
1: हे गाणे सांगायचंय। 15 ऑगस्टच्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे।
0: बर बर बर।
1: चलो, फोन उचलल्याबरोबर धन्यवाद।
0: चालेल चालेल, धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: तुमच्या पसंतीचं हे पूरब और पश्चिम चित्रपटातलं गीत ऐकवतोय, धन्यवाद।
1: हाँ,
0: ओके
1: उद्या ना
0: चालेल।
1: आपण कोण बोलता?
0: कैलाश शिंदे बोलतोय।
1: कैलाश शिंदे। बरं बरं, ठीक आहे। हाँ,
0: ओके। हाँ
1: थँक्यू।
0: हाँ
1: हाँ।

0: श्रोतव्या बरोदाच्या हॅलो दिलं मी बस गीत या कार्यक्रमातून मी कैलास शिंदे रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊलवाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही बघू तुझं फार.
0: तर मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: चिमुकल्या चोची मध्ये आभाळाचे गाणे.

0: सकाळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकते आता.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शुद्ध ह्या ह्या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 1:50 होत आहेत. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात. कैलास शिंदेसोबत कार्यक्रम नेक्स्ट वेव.
1: The next wave. The next wave.

0: गायक गीतकार आणि संगीतकार बादशाह यानं गायलेलं लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं खानदानी शफा खाना चित्रपटाचं हे गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया.
1: चंडीगड पिछे सारा लौके तू रखिया 16 तो 26 एकदा ब्रैकेट सारा ब्रिंग दैट बैक.

खानदानी शफाखाना चित्रपटाच्या या गीतानंतर बदला चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. अरमान मलिक यानं गायलेलं हे गीत कुमार यांचं होतं, संगीत अमाल मलिक याचं.

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं,
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है।
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोतोपण गीत आहात नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत SP चौहान या चित्रपटातलं, जुबिन नोटियाल आणि विपिन अनेजा यांचा आवाज, अभेंद्र कुमार उपाध्याय यांच्या या गीतासाठी संगीत दिलंय संगीतकार विभास यांनी।

पार्श्वगायक जावेद अली या आवाजातलं बटालियन नंबर 609 चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलंच. संजय महेंद्र पचौरी यांचं हे गीत होतं, विभास यांनीच गीत दिलेलं. परिषदेव या नंतरच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया ते हमें तुमसे प्यार कितना या चित्रपटाचं. जुबिन नोटियाल तसंच प्रिया निवाणी यांनी गायलेलं हे गीत, शब्बीर अहमद यांचं, संगीतकार राज आशू.

0: जुबिन नौटियाल या लापर एकलत, हमें तुमसे प्यार करना, प्यार कितना या चित्र बढ़ात।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
0: अरे नेक्स्ट वेव या आमच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी एक गुड न्यूज। गुड न्यूज चित्रपटाचं हे गीत रोचक लव अक्कासा यांच्या आवाजातलं गुरप्रीत सैनी यांनी लिहिलेली ही रचना, रोचक कली रोचक कोहली आणि लव यांनी संगीतबद्ध केलेली।

विशाल मिश्रा यांना संगीतबद्ध केलेलं आहे. अभेंद्र कुमार उपाध्याय यांचं गीत होतं ध्वनी, भालुशेर यांचा आवाज, चित्रपट नोटबुक. आपण ऐकत आहात डेक्स्ट्रेम, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतो, आमच्या उर्वरित सभेतले काही महत्त्वाचे कार्यक्रम याप्रमाणे. दुपारी 2 वाजता आपण ऐकाल जुनी हिंदी चित्रपट गीतं, 2:15 हिंदी समाचार, दरम्यान 2:10 चैतन्य टेस्ट ट्यूब बेबीद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम 2:10. आज दुपारी 2:30 आपण ऐकाल 7 संवाद हा कार्यक्रम. या अंतर्गत सहभाग वेलफेअर फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर मंदार परांजपे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं 3 वाजता सखी सहेली. आज 4 वाजता पिटारा अंतर्गत गीतो भरी कहाणी, 5 वाजता संध्याकाळची गोष्ट, यामध्ये द मा मिनासदार लिखित विनोदी कथापन काल 16 आण्याचे वतनदार, वाचक स्वर प्रसाद कुलकर्णी यांचा, सादर करते सुमित श्रीपाद. सायंकाळी 5:30 सांजधारा हा मिश्र गीतांचा कार्यक्रम, 6 वाजता पुणे वृत्तांत, 6:05 पुणे काल कॅमेराच्या लेन्समधनं हा कार्यक्रम, 6:15 गीतांजली मिश्र गीतांचा कार्यक्रम, तर 7 वाजता आपण ऐकाल, त्यापूर्वी आपण ऐकणार आहात अमृत सरिता गीता हा कार्यक्रम पावणे 7 वाजता, 7 वाजता जयमाला, 7:30 गजर हरिनामाचा, रात्री 8 वाजता हवा महल हा कार्यक्रम, 8:15 चित्रलोक, 9:15 हिंदी समाचार, 9:00 आपके लिए, 9:30 आज के फनकार, रात्री 10:00 छायागीत आणि 10:30 ढलती जाहिरात. सभेच्या शेवटी रात्री 11:00 बेला के फूल हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या सभेतले हे काही महत्त्वाचे कार्यक्रम आपण ऐकले आहेत. श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होतो आमच्या न्यूज ऑन AI.

0: आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. दुपारचा 1:30 वाजतोय.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल
3: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: हो दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

अल्तमश फरीदी आणि यासिर देसाई यांनी गायलेलं हे जबरिया जोडी चित्रपटाचं गीत होतं. रश्मी वैराग यांनी लिहिलेलं या गीतासाठी तनिष बागची यांचं संगीत होतं आणि शतो कार्यक्रमातलं या नंतरचं गीत. संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गुलजार यांचं गीत. अरिजित सिंग, निखिल डिसोजा, अंतरा मित्रा यांचा आवाज. चित्रपट द स्काय इज

0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
1: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00, 8484861900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
4: आकाशवाणी नेटवर्क ऐकता पण विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं आताचे गीत आपण ऐकताय ते शालमली खोलगडे हिनं गायलेलं शब्बीर अहमद यांचं गीत। शेखर सिरीन यांनी संगीत दिलेलं हे गीत। चिकन करी लॉ हा चित्रपट।

नेक्स्ट रेव हा नवीन चित्रपटगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात कैलास शिंदेसोबत. श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही आमच्या श्रोतांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 2:25 झालेत. काही जुने हिंदी चित्रपटगीतं प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजातलं टॉवर हाऊस चित्रपटाचं हे गीत. गीतकार SH बिहारी, संगीत दिलंय संगीतकार रवी यांनी.

संगीतकार रवी यांनी संगीत दिलेलं हे एस एच बिहारी यांचं गीत होतं, गायिका आशा भोसले यांच्या आवाजातलं चित्रपट टॉवर हाऊस आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. मोहम्मद रफी यांनी गायलेली असद भोपाली यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट.

0: श्रोतो मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे आया तुफान चित्रपटातलं गीत होतं. असद भोपाली यांची रचना, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि कार्यक्रमातली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात ती संगीतकार राम कदम यांनी संगीत दिलेली भरत व्यास यांची, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा आवाज, चित्रपट पिंजरा.
1: चली रे चली नखरे.

शतो पिंजरा तसंच आया तुफान टॉवर हाऊस चित्रपटातली गीत आपण ऐकलीत. गायक कलाकार महेंद्र कपूर आणि सहकारी महम्मद रफी, आशा भोसले. रचना होत्या एस एच बिहारी, असद भोपाली, भरत व्यास. संगीतकार रवी, लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि शेवटचं गीत संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं. याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम या गीताबरोबरच आम्ही हे समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क कनपर ऐकताय पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

दुपारचे 2:10 झाली आहेत. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूयात.

0: मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 19 00 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: राज्य आणि आसाम आणि अगदी मिझोराम पर्यंतची सुद्धा मुलं ही या सहभागशी जोडली गेलेली आहेत. मिझोरामचा एक मुलगा चांगली कामगिरी खेळात करतोय आणि मिझोरामचा दुसरा थोडा मोठ्या वयाचा मुलगा प्रशिक्षकही बनलाय. त्यामुळे अगदी भारतीय एकात्मता सुद्धा यातून अप्रत्यक्षपणे साधली जाते. आनंद, उमेद, आशा, आत्मविश्वास, ध्येयासक्ती, शिस्त, एकाग्रता असे अनेक संस्कार न बोलता आणि कुठलंही भाषण न देता या मुलांच्या मनावर नकळत होत असतात. अशी सगळी 30 ते 35 मुलं आता प्रत्यक्ष करतायत किंवा प्रशिक्षण घेतायत सहभागच्या सगळ्या आपल्या वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये राहून.
1: केवळ टेबल टेनिसचं प्रशिक्षण आहे का आणखीन इतर खेळही याच्यात समाविष्ट आहेत?
0: आता खेळाचा विचार केला तर सध्या टेबल टेनिसवर जास्त भर आहे, पण खेळ सोडून इतरही गुण मुलांमध्ये असतात हे लक्षात घेऊन व्हायोलिन प्रशिक्षणाची जोड आता या कामाला आम्ही देऊ शकलोय. त्यासाठी मला सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या संचालिका रमाताई चोबे यांचे आभार मानले पाहिजेत. अतिशय निरलसपणे आपल्या इतर विद्यार्थ्यांबरोबरच पुण्यातल्या जनवाडी आणि वैदूवाडी या वस्त्यांमधल्या काही मुलांसाठी गेली जवळजवळ 25 वर्ष त्या व्हायोलिन प्रशिक्षण देत आहेत. आणि त्यांनी वाजवलेला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार जेव्हा मी ऐकलं तेव्हा हे उद्याचे स्टार नक्कीच निर्माण होत आहेत असा विश्वास त्यातनं मला निर्माण झाला. एक वैशिष्ट्य सांगतो की त्या सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनची इतर मुलं ही अतिशय उच्च आर्थिक स्तरातून येतात, पण ती मुलं आणि त्यांचे पालक यांनी अत्यंत आनंदाने या मुलांना स्वीकारलं, कुठलाही वेगळेपणा त्यांना जाणवू दिला नाही. कारण इतर विद्यार्थी जे आहेत ते अगदी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल मधली मैफिल सुद्धा गाजवून आलेत आणि अशा मुलांबरोबर तितक्याच चांगल्या सुविधेत या मुलांना प्रशिक्षण जेव्हा मिळतं तेव्हा एक नकळत त्यांच्यात आत्मविश्वास आणि समानतेचे संस्कार त्यांच्या मनावर नकळत होतात. त्यामुळे केवळ खेळ नाही तर इतरही कलांचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सहभागनी सुरू केलाय.
1: कदाचित वाद्य पहिल्यांदा पाहिलं अशी पण अनेक मुलं असतील ना, की तुमच्या संस्थेत आलं आणि व्हायोलिन हातात धरलं अशीही कदाचित मुलं असतील त्याच्यामध्ये.
0: केवळ व्हायोलिन हे वाद्यच नव्हे तर टेबल टेनिसची रॅकेट आणि टेबल याही गोष्टी यातल्या काही मुलांनी तरी पहिल्यांदाच पाहिल्यात. जी मध्यमवर्गीय स्तरातली मुलं आहेत जी आधीपासून कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न करत होती त्यांनी अर्थातच या गोष्टी बघितल्या होत्या. त्या पालकांना सुद्धा मुलाची प्रगती करण्याची क्षमता असून अनेक अडचणींमुळे त्यांना त्यांची प्रगती साध्य करता येत नाही अशा मध्यमवर्गीय मुलांना सुद्धा सहभागतर्फे अनेक प्रकारे सहाय्य केलं जातं.
1: अनेक स्पर्धांमध्ये आज तुमची मुलं उत्तम कामगिरी करतायत, त्यांच्या प्रशिक्षकाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: प्रशिक्षकाबद्दल बोलण्यापूर्वी एवढं सांगतो की गेल्या अनेक वर्षात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सहभागच्या टेबल टेनिस खेळाडूंनी उत्तम यश मिळवलंय. मी फक्त ताजं या वर्षातलं उदाहरण देतो की 2026 मध्ये सहभाग पुरस्कृत खेळाडूंनी राष्ट्रीय अजिंक्यपद 19 वर्षाच्या खालच्या वयोगटातल्या मुलांचं जिंकलं. म्हणजे ही बिकेम अंडर 19 बॉईज नॅशनल चॅम्पियन आणि त्यापुढे जाऊन दक्षिण आशिया स्पर्धेचं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकही जिंकलं आणि भारताच्या अंडर 19 टीमला त्यांनी टीमचं गोल्ड मेडल म्हणजे सांघिक सुवर्ण पदकही मिळवून दिलं. मला असं वाटतं ही दोन सर्वोच्च उदाहरणं पुरेशी आहेत इतर सगळी यादी सांगण्यापेक्षा. आणि प्रशिक्षक सांगायला थोडा संकोच होतो कारण आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाविषयी बोलायला थोडं संकोच करतो, पण माझ्या मुलाचंच हे स्वप्न होतं की तो जेव्हा लहान असताना स्वतः टेबल टेनिस शिकायला पुण्यातनं जायचा म्हणजे आईच्या स्कूटरवर पुढे उभं राहून जाण्याच्या वयात, तेव्हापासून त्याचं हे स्वप्न होतं की आई ट्रॅफिक सिग्नल जवळ ही मुलं दिसतात अशा मुलांना पण का नाही खेळ शिकवता येत, त्यांना मला खेळ शिकवायचा आहे. आणि तोच सन्मय परांजपे असं त्याचं नाव आहे, त्याच्या अकॅडमीचं ब्रीदवाक्य त्यांनीच स्वतः ठरवलंय आणि ते सुद्धा सहभागच्या कामाला अत्यंत साजेसं किंवा पोषक आहे. ते ब्रीदवाक्य असं आहे, लिव युअर पॅशन अँड लव्ह युअर नेशन, आपल्या उर्मीनुसार जगा आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करा असं त्याचं ब्रीदवाक्य आहे. आणि राष्ट्रीय क्रीडा प्राधिकारिणी किंवा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं खेलो इंडिया हे प्रमाणपत्र या अकॅडमीला मिळालेलं आहे. त्यामुळे दर्जामध्ये कुठलीही तडजोड नाही. ज्या सुविधा आणि प्रशिक्षण हे उच्च मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना मिळतं तेच सहभागनी मदत केल्या गेलेल्या मुलांना मिळणं हा त्याचा एक भाग आहे. जे सहाय्यक प्रशिक्षक असतात त्यांना व्यावसायिक दराने वेतन दिलं जातं, कारण कुठलीही गोष्ट स्वयंसेवी करायची म्हणलं तर कधी कधी जबाबदारी कमी होते. आपल्याला या कामाचे पैसे मिळतात म्हणल्यावर त्या माणसावर एक अपोआप जबाबदारी येते की ते काम आपण व्यावसायिक दर्जाने केलं पाहिजे.
1: इतर काय वैशिष्ट्य सांगाल सहभागाचे?
0: एकतर नाव सहभाग हेच मला थोडंसं महत्वाचं वाटतं. इंग्रजीत पार्टिसिपेशन हा शब्द आहे पण मराठीत सहभाग हा शब्द आहे. म्हणजे नुसतं भाग घेणं नाही तर सह म्हणजे कोणाच्या तरी समवेत भाग घेणं. तर ही सामूहिकता, सामूहिक आनंद आणि एकमेकांबरोबर प्रगतीचा आनंद ही गोष्ट सहभाग या नावापासूनच साध्य होते असं मला वाटतं. दुसरं एक गोष्ट अशी आहे की सहभाग मध्ये कोणी लाभकर्ते म्हणजे बेनिफॅक्टर आहेत आणि कोणी लाभार्थी म्हणजे बेनिफिशियरी आहेत यांच्यामधली सीमारेषा ही ब्लर्ड होते. म्हणजे एकदम धूसर होते. कळतच नाही की प्रशिक्षक, स्वयंसेवक किंवा संस्था चालक हे लाभकर्ते आहेत का लाभार्थी आहेत. इतका आनंद काम करणाऱ्यांना मिळतो. सो दे ऑल्सो बिकम बेनिफिशियरीज. त्याच्यात कुठली अशी देण्याघेण्याची परिस्थिती राहत नाही. त्याचा उच्चारही होत नसल्यामुळे पण हे आपोआप साध्य होत असेल. सहभागचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकीला सामाजिक सामिलकी असा पर्यायी शब्द कुसुमाग्रजांनी सुचवला होता. ते असं म्हणलं होतं की बांधिलकीमध्ये कर्कचून आवळण्याची भावना आहे, त्याऐवजी सामिलकीमध्ये उत्स्फूर्तता आहे. त्यामुळे सामिलकीच्या जवळ जाणारा हा सहभाग शब्द आणि त्याचं सगळं स्पिरिट आहे. सहभागची वाढही सेंद्रिय पद्धतीने झालेली आहे. सहभागचं काम 9 वर्षापूर्वी सुरू झालं पण एक संस्था म्हणून औपचारिक स्थापना 5 वर्षापूर्वी झाली. म्हणजे आधी काम आणि मग त्याचं औपचारिक स्वरूप हे पण सहभागच्या वाटचालीचं एक वैशिष्ट्य आहे.
1: मग आजपासून तुम्ही उल्लेख करताय तो अगदी निम्न स्तरातल्या आर्थिक स्तरातल्या गटातली मुलं जशी आहेत तशीच मध्यमवर्गीय पालकांची मुलं पण त्यांनाही तुम्ही मदत करता. मुळात या मुलांची निवड कशी करता, काय निकष त्याच्यासाठी वापरता?
0: नाही, मुलांना जेव्हा माहिती त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रात काय चाललंय याची माहिती मिळण्याचंच हे युग आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याआधी माहिती ही वेगवेगळ्या प्रकारे मिळतच असते. ती माहिती मिळाल्यानंतर ही मुलं स्वतःहून आमचं दार ठोठावतात आणि त्यांच्या त्यांच्या दर्जानुसार त्यांच्या त्यांच्या प्रशिक्षणाची वेळ, जागा ही सगळी ठरवली जाते. आपली 5-6 प्रशिक्षण केंद्र आहेत, त्यातल्या कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या वेळी कुठल्या इतर मुलांबरोबर त्यांचा सूर जुळेल याप्रमाणे त्यांची निवड होते आणि मग प्रशिक्षण सुरू होतं. त्यांची मेहनत, त्यांची गुणवत्ता यानुसार योग्य अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यांना दिली जाते. उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या दौऱ्यासाठी की त्याला गुणवत्ता असते पण तो दौरा करून स्पर्धेत दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात जाणं शक्य नसतं, ती मदत दिली जाते.
1: काही वेळची आर्थिक स्वरूपात पण असते,
0: आर्थिक स्वरूपात पण असते ती द्यावीच लागते कारण तेवढ्यासाठी त्या मुलाच्या प्रगतीचं घोडा अडलेलं असतं आणि निदान पहिली काही वर्ष स्वखर्चानीच या खेळांमध्ये वाटचाल करावी लागते अजूनही. एक तुम्ही दर्जा गाठल्यानंतर मग तुम्हाला शिष्यवृत्ती वगैरे मिळतात पण तो दर्जा गाठणंच इतका अवघड बनलेलं असतं
1: खरं
0: की त्या महत्वाच्या टप्प्याकडे कोणाचंही लक्ष नसतं तर ती उणीव भरून काढण्याचा सहभागचा प्रयत्न असतो.
1: डॉक्टर, मगाशी बोलताना तुम्ही हेमलकसाच्या शाळेचा उल्लेख केला, तर हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांच्या सोबतचा सहभाग तुमचा कसा आहे कामाचा?
0: हेमलकसा हे गडचिरोली जिल्ह्यातलं अतिशय दुर्गम असं खेड, तिथे 1973 सालापासून डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प चालू आहे आणि 1976 साली तिथे लोकबिरादरी शाळेची स्थापना झाली, ज्याला आता 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष त्याचं झालेलं आहे. त्या शाळेतली आदिवासी मुलं ही जात्याच निसर्गतःच क्रीडा कौशल्यात अत्यंत निपुण असतात, काटक, चपळ, लवचिक आणि धीट. त्यामुळे मल्लखांबापासनं ऍथलेटिक्स पर्यंत अनेक खेळात त्यांची जबरदस्त प्रगती झालेली आहे. राज्य पातळीवर त्यांनी अनेक पदकं जिंकलेली आहेत पण टेबल टेनिस तिथे फारसं परिचित नव्हतं आणि त्यामुळे आमच्या मनात असं आलं की आपण जे क्रीडा प्रशिक्षण देतो ते तिथपर्यंत पोहोचवता येईल का, आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख केला असे 2 12वी झालेले त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुण्यात येऊन राहिले आणि मी सांगितल्यानुसार त्यातलाच एक विद्यार्थी बी ए सायकोलॉजी होऊन आपल्या मातृसंस्थेत गेला आणि तिथल्या टेबल टेनिस प्रशिक्षणाचा प्रवर्तक बनला. आणि जेव्हा तिथल्या छोट्या आदिवासी मुलांची अत्यंत चपळ आणि गतिमान अशी सरावाची दृश्य आम्ही बघितली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला की हे रोपटं आता तिथे रुजलंय. आणि थोडी गंमत सांगतो, प्रशिक्षक सुद्धा तरुण वयाचाच आहे आणि त्यामुळे या वयात अनेकांचं मन बदलत असतं आणि आपण ते अजिबात अडवू नये असंच माझं मत आहे. त्यामुळे मी समीक्षा आमटे डॉक्टर प्रकाश आमट्यांच्या सुनबाई ज्या शाळेचं काम करतात त्यांना विचारलं की अजूनही हे प्रशिक्षण चालू आहे का. तर ते जबाबदारीने विचारलं आणि आनंदाची गोष्ट अशी की ते भरलंय प्रशिक्षण.
1: तुम्ही फार छान वाक्य बोललात की स्वप्न बदलत असतात आणि त्याचा सन्मान करणं फार महत्वाचं आहे की 10 वर्षापूर्वी तो असं करत होता पण आज त्याचं स्वप्न हे आहे. मला वाटतं तुमच्याकडे शिकायला येणाऱ्या मुलांच्या बाबतीत पण हे खरं असू शकतं की स्वप्न आजचं माझं जरी टेबल टेनिसचं नसलं तरी भविष्यात मला ह्याच्यात काहीतरी करायचं आहे, स्वप्न निर्माण होऊ शकतं ना.
0: दोन्ही गोष्टी दिसतात. सुरुवातीला ज्या मुलांचं फार खेळात लक्ष नाही असं वाटतं ती मुलं आश्चर्यकारक प्रगती करतात, रमतात आणि त्यांची निवड राज्याच्या संघात होण्याइतपत त्यांची प्रगती होते. काही वेळा असंही होतं की राज्य अजिंक्यपद पुरुष गटाचं जे सगळ्यात अवघड असतं ते मिळवल्यानंतर एक मुलगा म्हणतो की मी आता मुंबईत वडिलांच्या व्यवसायात निघून जातो. त्याच्याही डोळ्यात पाणी असतं पण अशा मुलांचं पण मला कौतुक वाटतं की त्यांची निर्णय क्षमता आपण जी समजतो त्यापेक्षा खूप जास्त चांगली झालेली आहे. आणि जरी आमच्या दृष्टीने एक आम्ही आमचा चांगला प्रशिक्षणार्थी गमावला असं जरी वाटलं तरी ती एक समाधानाचीच बाब आहे हे आम्ही मानतो.
1: बरोबर. आणि याच्यातनं शिकलेलं जे शहाणपण आहे ते पुढे जाऊन तुम्ही काय व्यवसाय करा नोकरी करा ते तुमच्या सोबतच असणार आहे.
0: एक तर मी नक्की सांगतो की खेळ किंवा संगीताचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचे दोन फायदे नक्की त्यांना मिळतात मुलांना. एक म्हणजे त्यांचं अवधान अटेन्शन सुधारतं आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता सुधारते आणि त्यामुळे कमी वेळात अभ्यास करूनही अभ्यासातही अधिक गुण मिळवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते.
1: आणि अभ्यासासोबतच चालणार आहे प्रशिक्षण. अभ्यास कुठे थांबत
0: नाही.
1: कारण अनेक ठिकाणी आपण असं पाहतो की महत्वाच्या परीक्षा देण्यासाठी किंवा अॅथलेटिक्स असेल किंवा विविध स्पर्धांमध्ये जेव्हा मुलं भाग घेतात तेव्हा शालेय शिक्षण थोडंसं मागे पडतं किंवा त्याला कमी महत्व दिलं जातं. तुमचा काय विचार आहे याच्याबद्दल?
0: नाही, याच्याबद्दल चांगला अनुभव आहे की शिक्षण संस्था आजकाल क्रीडा या गोष्टीबद्दल अधिक जागरूक झाल्यात त्यामुळे त्यांचंही सहकार्य मिळतं, त्यांच्याकडनं अडवणूक होत नाही आणि परगावहून ते गाव सोडून पुण्यात येऊन पुण्याच्या शाळेत प्रवेश घेतलेली एक मुलगी ही अनेक वेळा राष्ट्रीय अजिंक्यवीर बनली आणि नुकतीच ती सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 88% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. हे एक उदाहरण आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून पुरेसं आहे आणि ते प्रातिनिधिक आहे.
1: दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मुलं अनेक गोष्टी एकत्र मुलं करू शकतात असा अनुभव आहे. सामिलकीचा उल्लेख केला तुम्ही आता. समाजाकडनं तुम्हाला या सगळ्यासाठी प्रतिसाद कसा मिळतो? म्हणजे तो नेहमीच आर्थिकच केवळ असायला हवा असं नाही पण मुलांचं कौतुक करणं असेल किंवा त्यांना प्रोत्साहन देणं असेल या स्वरूपाचा सहभाग कसा आहे?
0: समाजाकडून प्रतिसाद अर्थातच चांगला आहे पण मला एक जाणवतं की पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रात विशेषतः नाट्य चित्रपट साहित्य आणि आजकालच्या काळात अर्थातच औपचारिक शिक्षण फॉर्मल एज्युकेशन या गोष्टींना जेवढं महत्व समाज देतो तेवढं आधुनिक क्रीडा या गोष्टीला देत नाही आणि विशेषतः क्रिकेट सारखे खेळ सोडून इतर खेळांना थोडंसं उपेक्षित ठेवलं गेलेलं आहे. कोणी हे मुद्दाम केलंय असं मी म्हणत नाही पण त्यामुळे आम्ही ज्या क्रीडास्पर्धा घेतो त्या क्रीडास्पर्धांना उपस्थित राहणं, उपस्थित राहून मुलांना उत्तेजन देणं या गोष्टीचा सुद्धा खूप उपयोग होणार आहे. वेळोवेळी या स्पर्धा घेतल्या जातात मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी. अशा तऱ्हेचा नुसतं प्रेक्षक म्हणजे ते सुद्धा घरातल्या टीव्हीवर किंवा मोबाईलवर प्रेक्षक न होता सुरुवात प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जर एखाद्या मुलाच्या पाठीवर हात फिरवला की तू हरला असलास तरी पुढच्या वेळी चांगलं खेळशील, तुझा खेळ मला आवडला, किंवा एखाद्या जिंकलेल्या मुलाशी हस्तांदोलन केलं तर त्याची खूप आम्हाला आवश्यकता आहे अशी माझी समाजाकडून अपेक्षा आहे.
1: सहभाग नेहमी आर्थिक स्वरूपाचाच असायला हवा असं नाही. अशा पद्धतीने प्रोत्साहन देऊनही सहभाग तुम्ही नोंदवू शकता. आरोग्यविषयक शिबिरं पण तुम्ही घेता सहभागच्या वतीने?
0: हो, आरोग्यविषयक शिबिरांचं कारण असं आहे की मुळात आपण प्राथमिक गरजांचा जसा उल्लेख केला तसं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर आरोग्य नीट असेल तरच कला आणि क्रीडा प्रशिक्षण हे आपण घेऊ शकतो किंवा आपल्या मुलांना देऊ शकतो. त्यामुळे आम्ही ती मात्र शिबिरं मध्यमवर्गीय नाही तर निम्न स्तरातल्या लोकांसाठीच घेतलेली आहेत. दिव्यांगांच्या कारागिरीतून त्यांना स्वावलंबन मिळवून देणाऱ्या क्रिएटिव्ह पीपल या संस्थेच्या दिव्यांगांसाठी किंवा जनता वसाहतीतल्या पौगंडावस्थेतल्या मुलींसमवेत काम करणाऱ्या आशा फाउंडेशन या आशा फाउंडेशन बरोबर त्या वसाहतीत स्वाधार या संस्थेच्या वेगवेगळ्या लाभार्थींना आणि संसर्गजन्य रोगग्रस्त अशा गटातल्या लोकांसाठी अशी अनेक शिबिरं आम्ही घेतली आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण शिबिर असं झालं की ओळींनी 9 रविवारी स्थलांतरित अशा शेतमजुरांच्या पुण्यात आलेल्या अंडर ग्रॅज्युएट मुलांसाठी स्टुडंट हेल्पिंग हँड्स म्हणून संस्था काम करते. त्या संस्थेच्या सहकार्याने आम्ही दर रविवारी एक अशी 9 शिबिरं घेतली. जवळजवळ 600 मुलामुलींची त्यातनं आरोग्य तपासणी झाली. आणि आम्हाला आश्चर्य म्हणजे बीबीसी मराठी वृत्तवाहिनीनी या कामाची नंतर दखलही घेतली. ते असं काही होईल असं आम्हाला स्वप्नातही नव्हतं. ते सुखद आश्चर्याचा धक्का होता तो. आणि या सगळ्या आरोग्य शिबिरांवर आधारित एक पुस्तिकाही प्रकाशित झाली. या आरोग्य शिबिरांचंही एक वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त तपासणी करून थांबत नाही तर शक्यतो प्रबोधनही करतो.

0: एखाद्या आरोग्यविषयक विषयावर प्रबोधनाचं एखादं छोटंसं भाषण किंवा संभाषण आयोजित केलं जातं.
1: या व्यतिरिक्त तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम पण या संस्थेतर्फे केले जातात?
0: त्याची सुरुवात अगदी अलीकडेच म्हणजे याच वर्षी झाली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की अतिशय संवेदनाशील अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर हे अजिबात गवगवा न करता अनेक सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे असतात. त्यांनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिला आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये चिमणराव ते दशावतार हा त्यांचा बहुरूपी सादरीकरणाचा प्रयोग त्यांनी सहभागासाठी केला. याच आकाशवाणीवर कार्यरत असलेल्या आकाशवाणी निर्मात्या प्रभाताई जोशी यांनी बंगाली संगीतकारांच्या चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम हा याच वर्षी आमच्यासाठी सादर केला. हे सगळं सुरू झालं दोन हेतूंनी. एक तर जे आमचे हितचिंतक मदतकर्ते आहेत त्यांना त्यांच्याबरोबर काही आनंद वाटून घ्यावा हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने थोडंफार निधी संकलन व्हावं ज्याचा पुन्हा खेळाडूंना उपयोग होईल असा उद्देश त्यामागे आहे. सहभागच्या क्रीडा स्पर्धा जनक्रीडा अभियान या नावानी चालवल्या जातात. 14 एप्रिलला जोडून संविधान कप, कारगिल शहीदांना मानवंदना देण्यासाठी शेरशहा चॅम्पियनशिप आणि लोकमान्य टिळकांच्या नावानी लोकमान्य कप अशा अनेक स्पर्धा भरवल्या जातात आणि या स्पर्धांचा एक हेतू असा आहे की अगदी उपउपांत्य फेरीपासून खेळाडूंना भरघोस बक्षीस रक्कम दिली जाते की ज्यामुळे त्यांना त्या रकमेचा उपयोग पुढे त्यांची निवड जेव्हा जिल्हा राज्य स्पर्धांसाठी होते तेव्हा त्यांच्या दौऱ्यांसाठी व्हावा. याचा फायदा असा होतो की कोणी आपल्याला उपकार म्हणून पैसे देत आहे असं न वाटता आपण हक्कानी स्पर्धेत प्रगती करून एक एक फेरी जिंकून हे पैसे मिळवलेत असं त्यांना वाटतं आणि दे फील एम्पॉवर्ड रादर दॅन ओबलाइज्ड.
1: वंचित मुलांसोबत काम करताना आलेला एखादा प्रसंग ऐकायला आवडेल?
0: दोन प्रसंग मी कधीच विसरणार नाही. एकदा एका पुण्यातल्या महाविद्यालयात खुल्या मैदानात थोडा व्यायाम करण्यासाठी त्या मुलांच्या गटाला एक प्रशिक्षक घेऊन गेला होता आणि त्यांनी स्वतःहून प्रेमाने त्या सगळ्या मुलांना छोटे छोटे बिस्किटांचे पुढे वाटले. त्यानंतर त्यातली दोन मुलं जरा बिचकत त्याच्याकडे आली आणि त्यांनी त्या मुलाला विचारलं की दादा एक परवानगी हवी आहे. तो म्हणला काय? ती मुलं म्हणली या मैदानात काही अशी कुत्री म्हणजे ज्याला आपण बेवारस कुत्री म्हणतो अशी आहेत त्यांना आम्ही आमच्यातली बिस्किटं दिली तर चालतील का? हे कळल्यानंतर मला जे काय वाटलं जे काय मी यातनं शिकलो ते मी शब्दात सांगू शकणार नाही. त्याच मुलांबाबतचा दुसरा अनुभव. अशी मुलं आता आपल्या मुलांबरोबर सराव करतात म्हणून काही उच्चभ्रू वर्गातल्या पालकांना थोडी अडचण वाटली स्पष्ट सांगायचं तर. त्यामुळे असं आम्हाला वाटलं होतं की आता काय होणार, त्यांचा स्वीकार होईल का, त्यांची वेगळी आपल्याला बॅच करावी लागेल. पण नंतर एक अशी अत्यंत सुखद घटना घडली की माझा मुलगा सन्मय जो मुख्य प्रशिक्षक आहे त्यांनी सांगितलं की आज आपण एक विजय मिळवला. तर तेव्हा कुठली स्पर्धा चालू नव्हती. म्हटलं कुठला विजय? तर मर्सिडीज गाडीनी येणाऱ्या बिल्डरच्या एका मुलाचा सन्मयला फोन आला की माझी उद्या क्वार्टर फायनल आहे तर गंप्याबरोबर मला सराव करता येईल का. गंप्या म्हणजे त्या वंचित मुलांपैकी एक होता कारण त्याच्याबरोबर सराव केला तर मला चांगलं खेळता येईल. तर तो त्याच्या दृष्टीने विजय होता कारण मी वैयक्तिक खाजगीपणाला महत्व देतो त्यामुळे विजय झाल्यासारखं त्यावेळी आम्हाला वाटलं. हे दोन अनुभव मी कधी विसरू शकणार नाही. सहभागच्या कामाचं एक आणखी वैशिष्ट्य सांगता येईल की सहभाग ही काही समाजसेवी संस्था आहे असा दावा आम्ही करत नाही. माझ्याच मुलाचा एक आवडता शब्द आहे तो म्हणतो मी काही समाजसेवी वगैरे नाही मी समाज सॅव्ही आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिस्ट आणि टेक्नो सॅव्ही असणं याच्यात फरक आहे. खरं जे अनाथालय चालवतात, पुनर्वसन केंद्र चालवतात, डॉक्टर आमट्यांसारख्या संस्था चालवतात किंवा अन्यायाविरुद्ध धीटपणाने झुंज देतात ते खरे समाजसेवक. आपण काय असे नाही पण आपण स्वतःला समाज सॅव्ही तरी करू शकतो. त्यामुळे ज्यांच्यात समाज सेवा करण्याएवढी त्यासाठी जो त्याग धैर्य लागतं तेवढी क्षमता नाही अशा नागरिकांनी सुद्धा कमीत कमी समाज सॅव्ही झालं तर खूप चांगले बदल होतील असं मला वाटतं.
1: बरोबर. समाज सॅव्ही झालं तर आहेरे आणि नाहीरे एकत्रही येऊ शकतात आणि त्याच्यातनं मुलांच्या स्वप्नांना एक वेगळी दिशा मिळू शकते. खेळ आणि कला यांच्या माध्यमातनं आपली स्वप्न पूर्ण करणं याच्यासाठी जो आपला प्रयत्न आहे सहभागच्या वतीने, आज आमच्या श्रोत्यांना याची माहिती आपण येऊन सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या भविष्यातल्या कामाला शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: साजसंवादच्या आजच्या अंकात शोधू आत्ताच आपण सहभाग वेलफेअर फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर मंदार परांजपे यांची. गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य केलं होतं वैशाली जाधव यांनी. FM बँड 101 MHz वर हा

0: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विद्यार्थी 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आता दुपारचे 3:20 झाले. या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकाचा निरोप घेतोय. नमस्कार. श्रोताओ, ये है देश के सुरीली धड़कन विविध भारती. दोपहर के 3 बज चुके हैं. अब जुड़ जाते हैं हमारे राष्ट्रीय प्रसारण के साथ कार्यक्रम सखी सहेली के साथ. कार्यक्रम सुनने से पहले व्यावसायिक विज्ञापन.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली सोळा आण्याचे वतनदार हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत. हा कथासंग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. दमा मिराजदार यांच्यासारखे लेखक जेव्हा अशा कथा

0: बोलतात तेव्हा गावाकडचं अस्सल वर्णन आणि गावातल्या व्यक्तींचा इरसालपणा, स्वभावाची वैशिष्ट्य आणि खुमासदार लेखनशैली यामुळे या कथा वाचताना आणि ऐकताना एक वेगळीच वातावरण निर्मिती होते. त्यामुळे श्रोतेहो, 16 आण्याचे वतनदार या कथेचा पुढचा भाग ऐकण्यापूर्वी काल आपण ऐकलेल्या भागातला काही अंश आपण सुरुवातीला ऐकणार आहोत आणि मग आजचा भाग आपण ऐकणार आहोत. ऐकूया द. मा. मिराजदार यांची खुमासदार विनोदी कथा 16 आण्याचे वतनदार. भटजी बैठकीवर येऊन पान तंबाखू चवळत बसले तरी या मंडळींचं नक्की काहीच जुळलेलं नव्हतं. अण्णासाहेबांनी मग गोपाळ भटजींना म्हटलं, काय देवा, अहो बसलाय कशाला उगच, चला कागद घ्या, याद्या करा. एकंदर प्रकरण याद्यांवर आलं तेव्हा मंडळी बिचकली. काहीतरी बोललं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. आता काय सांगावं हे त्यांना काही सुचेना. हा एवढा मोठा वाडा, 16 आण्याची वतनदारी, याला शोभेल असं काहीतरी बोलावं लागेल. नाहीतर आपण काहीतरी आकडा टाकायचा आणि हा थोर माणूस डोक्यात राख घालून घ्यायचा. असं झालं म्हणजे पंचायत काय करावं. मंडळी बोलत नाहीत हे पाहून अण्णासाहेब म्हणाले, गोपाळभटजी लिहा, वधू कडून वरास. लिहिलं का? हे पहा मंडळी, तसं काही संकोच करायचं कारण नाही. काय वाटेल तो आकडा घाला तुम्ही, मी तिकडे ढुंकूनही बघणार नाही. अहो आम्ही वतनदार माणसं, आम्हाला काय कमी आहे म्हणून तुमची आशा धरावी आम्ही. आणि त्यातून लक्ष्मी घरी यायची, आपलं शास्त्र आहे म्हणून काहीतरी घ्यायचं. काय गोपाळ भटजी? गोपाळ भटजी अण्णासाहेबांच्याच तालमीत मुरलेलं गडी होता. तो तोंड वाकडं करून म्हणाला, अहो शास्त्र आहे म्हणून घ्यायचं एवढं, नाहीतर आपण घेऊ नये वास्तविक, आपल्याला काय कमी आहे. काय वाटेल तो हुंडा द्यावा त्यांनी किंवा देऊही नये. हे ऐकून ते लोक जास्तच बावळटासारखे एकमेकांकडे बघायला लागले, डोकी खाजवायला लागले, कपाळावर नसलेला घाम पुसायला लागले. बर असं करा, अण्णासाहेब टाळू खाजवत म्हणाले, वधूकडून वरास हे कलम तुर्त तसंच ठेवा. बरं का गोपाळ भटजी? होऊ द्या त्यांचा विचार फायनल, सावकाश ठरवून घाला आकडा. काय देवा, वराकडून वधूस हे कलम सुरू करा. मग गोपाळ भटजींनी यापूर्वीच मांडी घालून कागदाची घडी घातलेली होती. लक्ष्मी व्यंकटेश प्रसन्न, सीता रामचंद्र प्रसन्न ही दोन्ही कुलदैवत कागदावर प्रसन्न करून ठेवलेली होती. अण्णासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी डावी बाजू रिकामी ठेवली आणि उजव्या बाजूला लिहायला सुरुवात केली. लिहा मणिमंगळसूत्र. ते पहिल्यांदा. हा बर. पुढे बिल्वर 8 तोळ्यांचं. आ 8 तोळ्यांचे? गोपाळ भटजी आ वासून म्हणाले, अहो तुम्हाला काय, लिहा, आपलं वतनदाराला शोभेल असं झालं पाहिजे सगळं. बर 8 तोळे. पाटल्या 10 तोळ्यांच्या. गोठ लिहा, गोठ 12 तोळ्यांचे. आता काय? नथ केवढ्यापर्यंत करावी गोपाळ भटजी? करावी की 301 रुपयापर्यंत करावी. हॅट अहो 300 म्हणजे काय विशेष झालं? अहो 300 रुपयांची नथ घालून आमची सून गावात हिंडायला लागली तर तिचं तोंड बघायचे नाहीत गावातले लोक. तुम्ही काय सांगतात हे? गोपाळ भटजी मनात म्हणाले, काय चावट आहे म्हातारा, लेकाच्या जवळ घर झाडलं तरी 300 रुपये सापडायचे नाही आणि हा नथ करतोय 300 रुपयाची, याचंच तोंड बघा. पण उघडपणे गोपाळ भटजी म्हणाले, नाही नाही नाही छे अहो चुकलंच आमचं, ते 500 रुपयापर्यंत तरी नथ पाहिजेच.
1: वा वा काय बोललात.
0: नाहीतर गावकरी मंडळी नावं ठेवतील ना.
1: छान छान छान, अगदी बरोबर. लिहा नथ आदमासे किंमत रुपये 500. आणि अशा रीतीने पानभर यादी सांगून झाली. सांगणारा सांगत होता, लिहिणारा लिहित होता आणि बाकीची मंडळी तो अद्भुत वृत्तांत टकामका करून ऐकत होती. मनात दचकली होती आणि आपला आकडा मनात उच्चारायला सुद्धा शरमत होती.

यादी संपली. मग अण्णासाहेब म्हणाले, मंडळी आता तुमचा आकडा घालून टाका. त्या माणसांची पुन्हा चुळबुळ सुरू झाली. भीत भीत उपर्णवाला म्हणाला,

0: बोलणार ना तुम्ही? ती माणसं उठून थोडीशी बाजूला गेली, एकमेकात कुजबुजली आणि मग परत आली. मग उपर्णवाला माणूस जरा अदबशीर आवाजात म्हणाला, असं करा अण्णासाहेब, म्हणजे तुम्ही नाही म्हणू नका, आम्ही 1000 रुपये घालतो. हो आता याच सगळं समजून घ्या. काय अहो ते काय, तुम्हाला पाहिजे ते घाला, मी एकदा बोललो ना. आणि मग याद्या झाल्या, यानंतरच्याही रितसर गोष्टी ठरल्या. लग्नाच्या दिवशी मुलीकडल्यांनी पद्धतीप्रमाणे जेवण द्यावं हे ठरल्यावर मुलीकडची मंडळी म्हणाली, गोविंद मल्हारांचा गोतावळा पुष्कळ आहे. बर मग नाही तो सगळा लग्नाला येणार. छान छान वा. नाही तेव्हा दुसऱ्या दिवशीचं जेवण पद्धतीप्रमाणे आपल्याकडून मानाचं म्हणून व्हावं, म्हणजे एवढीच इच्छा आमची. म्हणजे अण्णासाहेब खणखणीत आवाजात म्हणाले, अहो वतनदाराच्या घरचं लग्न आणि व्यायांची माणसं आमच्या गावातनं हात ओला केल्याशिवाय जातील? भलतंच आहो, जेवण केल्याशिवाय जाऊच देणार नाही आम्ही तुम्हाला. तुम्ही काय समजलात काय? म्हसवडची माणसं या बोलण्यानी संतुष्ट झाली. मग इतरही गोष्टी भराभरा ठरल्या. घरातल्या अडीअडचणींचा विचार झाला आणि त्यानुसार तिथी निश्चय झाला. भटजींनी यादीच्या 2 प्रती केल्या आणि त्यावर सह्या घेतल्या. हळदी कुंकू शिंपडलं. अण्णासाहेबांनी यादी देवांपुढे नेऊन ठेवली. सगळ्यांना गंध लावलं, चहापाणी झालं आणि माणसं पांगली. मग पुढचे दिवस मात्र भराभरा गेले. लग्नाची तयारी सुरू झाली. अण्णासाहेबांच्या घरचं कार्य आणि तेही पहिलं म्हणून गावकरी मंडळींनीही त्यांनी सांगायच्या आत आपापली कामं करून टाकली. कुणी घराला चुना दिला, कुणी गेरूनी पट्टे उडले, कुणी बोहलं बांधून द्यायचं कबूल केलं, देशमुखांनी नवऱ्या मुलासाठी घोडा द्यायचं ठरवलं. एक ना दोन गावातली माणसं सगळी कामाच्या रगाड्यात सापडली. कधी नव्हे ती कुलकर्ण्याची पोळी खायला मिळेल या आशेनी कामं करत राहिली. 15 दिवस हा हा म्हणता सरले. लग्नाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. तसे म्हासवडचे सोयरे 10-5 गाड्या करून धडाक्यानी तिथे येऊन ठेपले. दुपार उलटेपर्यंत गावात येऊन पोहोचले. संध्याकाळचं सीमांत पूजन आणि वाङ्निश्चय हे दुपार कार्यक्रम त्यांना गाठायचे होते. अण्णासाहेबांच्या घराजवळचंच एक घर त्यांच्यासाठी मोकळं केलेलं होतं. तिथे गाड्या सुटल्या. गाडीवानांनी बैलं सोडली आणि जी जागा मिळेल तिथे बांधली. वळकट्या, ट्रंका, पोती आणि पोर यांचा एकच गोंधळ उडाला. बायका उतरल्यापासून नटायला निघाल्या. पुरुष मंडळी पारावर बसून गप्पा हाणू लागली आणि अंगण लाल पिचकाऱ्यांनी रंगदार करू लागले. पोरं या वाड्यातून त्या वाड्यात, गल्लीत पळायला लागले. दारासमोर भिंतीवर काढलेले 2 शिपाई, केळीचे खुंट, गणपतीचं नवं चित्र हे बघत उभी राहू लागली, खाऊ लागली आणि रडूही लागली. सीमांत पूजन आटोपल्यावर अण्णासाहेबांच्या हातात 1000 रुपयांचा तोडा आला. मग वाङ्निश्चयाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. थोड्या वेळाने भटजींनी अण्णासाहेबांना बोलावून विचारलं. गोपाळ भटजींनी अण्णासाहेबांना बोलावून विचारलं, अण्णासाहेब मुलीच्या अंगावर?
1: हो हो. तर
0: अण्णासाहेब व्यायांकडे नजर टाकून म्हणाले,
1: सगळं जय्यत तयार आहे बर का? अरे गोंदा, दागिन्यांचा डबा घेऊन ये बरं.
0: पण या गडबडीत गोंदा कुठे जाग्यावर नव्हता. हाका मारून मारूनही तो कुठे आढळलाही नाही आणि पुढेही आला नाही. हे पाहून अण्णासाहेब म्हणाले,
1: अरे आता गोंदा कुठे गेला या वेळेला?
0: कुणीतरी सांगितलं, अहो ओ त्याच्या मिरवणुकीसाठी स्पेशल मोटार आणायला गेलाय तो तालुक्याला.
1: असं असं वा, छान छान छान, अगदी योग्य. बर नसे नका तो हऱ्या, तू आण जा बरं डबा घरातनं जापळ.
0: धाकटे चिरंजीव हरिभाऊ मान खाली घालून उभे राहिलेले होते. ते बराच वेळ बोलेच नात. शेवटी म्हातारा अंगावर जाऊन ओरडला,
1: अरे गड्या, तुला ऐकू येते का नाही?
0: हरिभाऊंनी मान हलवून सांगितलं, हो ऐकू येते.
1: अरे मग उभा काय राहिला शुंभासारखा, जापळ जिन्सा घेऊन ये, लोक केव्हाची खोळंबली आहेत.
0: पण त्याचं काय झालंय अण्णा?
1: काय झालंय?
0: त्या पापरीच्या सोनाराकडे टाकलं त्यानं तुम्ही जिन्सा तयार करायला.
1: बर मग.
0: अहो तो सोनार अजून आलाच नाहीये जिन्सा घेऊन.
1: हा काय हलकट येले का जा, मला म्हणाला अगदी टायमाला जिन्सा पोहोचवतो तुमच्या, काही काळजी करू नका.
0: आणि वेळेला तोंड घाशी पाडल्यानी

0: आता काय करावं, आता व्यायांना काय वाटेल? आणि मग अण्णासाहेबांनी सोनाराच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार केला. लाख शिव्या घातल्या, चेहरा रागानं लालेलाल झाला, इतका की हा म्हातारा संतापाने वायू होऊन बेशुद्ध होऊन खाली पडणार असं बाकीच्या माणसांना वाटायला लागलं. पुरुष, बायका, पोरं सगळी गपगार झाली, त्यांच्याकडे टकामका बघत उभी राहिली. कुणी बोले ना चाले ना, सगळे चुपचाप. शेवटी व्याईच पुढे आले. अण्णासाहेबांचा हात धरून त्यांना खाली बसून म्हणाले, जाऊ द्या हो, अहो जिन्सांचं काय मोठं, मुलीच्याच आहेत, आज ना उद्या मिळतीलच, जातायत कुठे? हे ऐकल्यावर अण्णासाहेबांनी पुन्हा तोंड सोडलं. धोत्राच्या सोग्यांनी घाम पुसून म्हणाले, अहो जाण्याचा प्रश्न नाही हो, पण कार्यक्रम का असल्या जिन्सांमुळे खोळंबून राहील, पण कशी हलकण माणसं असतात बघा ना. तेवढ्यात हरिभाऊ मान वर करून म्हणाले, अण्णा तुम्ही उगच त्या पापरीच्या सोनाराकडे टाकलत काम, हा कधी वेळेवर देत नाही तो. अरे आपल्या गावात गोठ चांगले होत नाहीत, ते तो सोनार चांगले करतो म्हणून हौसेनी दिलं ते काम त्याला, पण तुम्हाला तरी अक्कल पाहिजे ना का? नको आपल्या जिन्सा बाबा आल्या आहेत नाहीत याची चौकशी करायला नको होती का तुम्ही? नाही आल्या तर आपण समक्ष जावं, आणाव्यात, एवढी अक्कल असू नये तुम्हाला? नुसते एरंडासारखे वाढलेत लेखाचे. बोलून बोलून अण्णासाहेबांच्या तोंडाला फेसकूट आलं, घसा बसला, अंगातली ताकदच संपली. तेव्हा चुपचाप होऊन ते निवांत बसले. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मग वाङ्निश्चयाचा कार्यक्रम बिनबोभाट पार पडला. हळूहळू माणसं परतली, गावकरी गेले, बायका पांगल्या. आता उद्या सकाळपर्यंत आला सोनार तर ठीक, नाही तर दाखवतो त्या हरामखोराला. असा दम भरत अण्णासाहेब घराकडे गेले. रात्री ओलं रुखवत होऊन नवरा मुलगा जेवला. पहाटेपासूनच लग्नाची गडबड सुरू झाली. सकाळी 11 सुमाराला मुहूर्त धरलेला होता. सकाळपासून कामं आटोपता आटोपता बायका बेजार झाल्या. पुरुष मंडळी लफ्फेदार उपरणी, रुमाल, टोप्या हे घालून उगीच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत राहिली. ताशा वाजंत्रीवाले सकाळपासून दाराशी येऊन दोन पायांवर बसलेले होते आणि जीव खाऊन वाजवत होते. मुलं हिंडत होती, पळत होती. त्यांना आवरण्याच्या नावाखाली बायकाही पळत होत्या आणि जरा जास्तच गोंधळही घालत होत्या. हाणीधुणी, नट्टापट्टा हे सगळं चाललेलं होतं. चौकातल्या पाण्याचे ओघळ बाहेर रस्त्यापर्यंत आलेले होते. वेळ कसा अगदी भराभरा जात होता आणि मुहूर्त जवळजवळ येत होता. सकाळचे 10 वाजायला आले. देशमुखांचे घोडे येऊन फुर्र फुर्र करत अण्णासाहेबांच्या वाड्यासमोर उभे राहिले. टापांनी जमीन खणू लागले. मुलीकडच्या बायका नवऱ्याला खीर पोचवायला निघाल्या आणि तरी देखील सोनाराचा पत्ता नव्हता आणि जिन्सांचाही नव्हता. घोडे आलेले बघून अण्णासाहेबांनी डोक्याला रुमाल बांधला, पायात लाल भडक जोडे चढवले आणि घोड्यावर टांग मारून ते निघाले. वाटेत भेटलेल्या व्यायांना त्यांनी ओढून सांगितलं, जाऊन येतो पिपरीला, जिन्साच घेऊन येतो, मी समक्ष गेल्याशिवाय काम व्हायचं नाही आता. व्याही गोंधळून म्हणाले, हो पण लग्नाची वेळ, आता कशाला जाता उगच? अहो कशाला म्हणजे काय, जिन्सा घेऊन येतो ना. सोनारे का कोण आहे लेकाचा? भुसकटच पाडतो त्याचं, थांबा. अहो पण लग्नाची टाईम आलोच आता घडीभरात, टायमाच्या आज इथं ठ्याय म्हणून समजा. असं म्हणून अण्णांनी घोड्याला टाच दिली. जनावर मूळचंच तेज होतं. लगाम सैल सोडून टाच दिल्यावर ते भरधाव निघालं. क्षणभर फुपाटा सुटला आणि अण्णासाहेब पार लांब गेले, दिसेनसे झाले. लग्नाची वेळ हळूहळू भरली. खीर देऊन बायका परत

0: फिरल्या. नवरा मुलगा गावाबाहेरच्या मारुतीला दर्शनाला गेला आणि वाजत गाजत परत आला. वास्तविक देशमुखांचे घोडे त्यालाच बसायला आणले होते, पण ते अण्णासाहेबांनी नेल्यामुळे तो पायीच गेला आणि पायीच आला. लग्नघरी माणसं मानाप्रमाणे बसलेली होती, अक्षता घेऊन शुभमंगल सावधान याची वाट बघत होती. ताशावाला सनईवाला तयार राहिला. मुहूर्ताची वेळ भरत आली, तास झाला, पण अण्णासाहेबांचा पत्ताच नव्हता. आता येतील मग येतील म्हणून सगळ्यांनी वाट पाहिली, शेवटच्या घटकेपर्यंत वाट पाहिली. थांबावं की थांबू नये हेच कळेना. मग शेवटी भटजींनी सांगितलं की आणखीन अर्ध्या तासांनी दुसरा मुहूर्त आहे, थोडं थांबायला काही हरकत नाही. मग सगळीच माणसं खोळंबली. नवरा मुलगा बोहल्यापाशी खोळंबला, नवरी गौरीहराची पूजा करत राहिली आणि वराडी मंडळी अक्षता या हातातून त्या हातात करत एकमेकांशी बोलत तिष्ठत राहिली. आणखीन अर्धा तास गेला आणि तरीही अण्णासाहेब परत आले नाहीत. दुपारी 12 ची वेळ, वैशाखातलं ऊन सगळीकडे तापलेलं होतं, गरम झळा येत होत्या, माणसं घामाघूम झालेली होती, सारखी हाश होश करत होती, रडकुंडीला आली होती. केव्हा एकदा हा समारंभ संपतो याची वाट बघत होती. शेवटी व्याही उठले आणि बोल्याजवळ बसलेल्या गोपाळ भटजींना म्हणाले, भटजी अहो आता कसं काय करायचं हो?
1: काय करणार?
0: नाही, मुहूर्ताची वेळ भरत आली हो, तुम्ही थांबा म्हणलात म्हणून थांबलो, पण अजून यांचा पत्ता नाही, काय करायचं? गोपाळ भटजींनी मान खाली घालून क्षणभर विचार केला आणि मग सांगितलं,
1: काहीही थांबायचं नाही, आता लग्न लावून टाकायचं.
0: आणि अण्णासाहेब?
1: आता त्यांना काय करायचं, अहो ते आले नाहीत म्हणून लग्न काही थांबत नाही, पुन्हा मुहूर्त नाही, दिवसभर बघा. हे बघा, थांबाल तर पस्तावाल.
0: मग सुरू करावं म्हणता?
1: अर्थात अहो करावंच लागेल.
0: झालं. गोपाळ भटजींनी सांगायचा अवकाश लग्नाचा धूमधडाका उडाला. मंगलाष्टक झाली. सनईच्या ताशा वाजंत्र्याच्या आवाजात वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. गावकऱ्यांना वराणी माणसांना पानसुपारी झाली. भटजींना दक्षिणा वाटली गेली. गोरगरिबांना देकार वाटण्यात आला. लाजा होम सप्तपदी चौकात धूरच धूर झाला. भटजी मंत्र बोलत राहिले. बायका फराळासाठी पानं मांडू लागल्या. पोरं तोंडात बोटं घालून नवरा नवरीकडे आचंब्याने बघत उभी राहिली. आता माणसं हळूहळू पांगली. ऊन कल्ली. दुपारचे 4 वाजून गेले. जेवणाच्या पंक्तींमागून पंक्ती उठल्या. माणसं पोट फुगस्तवर जेवली, पुष्कळ खाऊन आणि बरसं टाकून उठली. बायांनी पत्रावळी गोळा केल्या, शेण लावलं आणि खरकटं बाहेर ठेवलं. 2-2 तास तिष्ठत बसलेल्या भिकाऱ्यांचा ताफा त्याच्यावर तुटून पडला. जेवणाची सुस्ती सगळ्यांच्या अंगात उतरली. सगळेच आळसावले. पेंगत पेंगत पुढचा कार्यक्रम हळूहळू उरकून टाकू लागले. आणि मग टप टप घोडा उडवत अण्णासाहेब आले. गावच्या वेशीपाशीच त्यांना कळलं की लग्न लागलं. आपल्या वाचून काही अडलेलं नाही, कुणी खोळांबलेलं नाही, जेवणं बिवणं करून सगळे निवांत वाघरासारखे पडलेले आहेत. मग ते गावात गेलेच नाहीत. संतापाने लाल होऊन त्यांनी घोडे चावडीपाशी बांधून ठेवले आणि चावडीच्या कट्ट्यावर पाय रोवून ते बसून राहिले. डोक्यात राख घालून घेऊन ते बसून राहिले. ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाऊ लागले. तोंडाने भरमसाठ शिव्या देऊ लागले. लग्न घरी सगळ्यांना कळलं की अण्णासाहेब आलेले आहेत आणि चावडीवर बसून राहिलेले आहेत. गावात यायला काही तयार नाही. तेव्हा सगळ्यांची पाचावर धारण बसली. व्याही एकटे त्यांच्या वाचून जेवायचे खोळंबलेले होते. अजून उपाशीच होते. शेवटी गोपाळ भटजीला पुढे घालून ते चावडीकडे गेले. त्यांना बघितल्यावर अण्णासाहेबांचा पट्टा जोरात सुरू झाला. रागाने थरथर कापत आरडाओरडा करत अण्णासाहेब म्हणाले, अरे मी काय मेलो नव्हतो, चांगला जिवंत होतो, येस तवर वाट तर बघायची होती, 56 मुहूर्त होते. व्याही आजीजीनी म्हणाले, अहो पण मुहूर्त. जाऊ देऊ तुमचा मुहूर्त, ठीक आहे, चालू लागा, प्राण गेला तरी मी यायचा नाही गावात. अहो मी खोळंबलोय तुमच्या वाचून जेवायचा. कशाला खोळंबलात, कशाला खोळंबलात? मी काही घास घालणार होतो का तुमच्या तोंडात? अहो पण भटजींनीच सांगितलं. काय सांगितलं, काय सांगितलं गोपाळ भटजींनी? तुमची वाट बघू नका म्हणून, लग्न उरकून घ्या म्हणाले, पुढे मुहूर्त नव्हता.
1: गोपाळ भटजी काय,
0: अण्णासाहेब दातोट खाऊन म्हणाले, काय काय असं सांगितलंस त्यांना? पण तुला काय, हा लग्न मुंज आणि श्राद्ध पक्ष दोन्ही सारखंच, कुणीकडनं पैसे मिळाल्याशी गाठ तुला, मी मेलो तरी तितक्याच आनंदाने जेवायला येशील 13 वेळा. ह्या वेळेपर्यंत अण्णासाहेब आल्याचा आणि चावडीत बसल्याचा प्रकार सगळ्या गावभर झालेला होता. घरची माणसं, वराडी मंडळी, पोरसोर, गावकरी सगळे हळूहळू चावडीकडे गोळा झाले. घोळका करून उभे राहिले. आपापसात खाजगी आवाजात बोलत होते. गलका वाढत होता. अण्णासाहेबांनी खांबाला टेकून पायऱ्यांवर पाय सोडले होते. खांबाला हाताचा आधार देऊन वटारलेल्या डोळ्यांनी ते माणसांकडे बघत राहिले. गावची प्रतिष्ठित माणसं हळूहळू गोळा झालेले बघून त्यांना पुन्हा जोर चढला. अरे तुम्ही तरी वतनदाराचा मान राखायचा होता, ही माणसं काय खुंटावरचे कावळे, आज आहेत उद्या नाहीत. त्यांना कुणीकडनं वतनदाराच्या घरात आपली पोरगी घुसवायची होती, पण तुम्ही तर गावचे लोक होतात, तुम्हाला नाही वाटलं काही? माणसं चकार शब्द न बोलता उभी होती. अण्णासाहेबांच्या तोफखान्यापुढे गारच झाली होती. काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचतच नव्हतं. शेवटी म्हातारा पाटील पुढे येऊन म्हणाला,
2: हाव अण्णासाहेब, अहो चुकी झाली आमची, माफी द्या, अहो आता चला गावात.
0: अण्णासाहेब पुन्हा उसळले, कशाला चला, कशाला चला, रस्ते झाडायला का तुमच्या मळ्यातलं चघळ गोळा करायला काय?
2: अहो असं का बरं तुम्ही वाकडं लावताय अण्णासाहेब? अहो तुम्ही वचनदार माणसं, गावची शोभा, तुमच्या भिगार आमचं कसं होईल?
0: का मी काय हात धरून ठेवतो काय तुमचे, का गुदगुले करतो सारखं? मग दुसरा माणूस म्हणाला,
2: अहो आम्ही नुसतं हातपाय हो, तुम्ही डोकं हे गावचं डोकं.
0: हा म्हणून ते तासलं का तुम्ही?
2: अहो तुम्ही नाही तर अवकळा आली हो गावावर.
0: मरी आईचा गाडा काय येऊ दे.
2: अहो लुंग गेलं ताट राहिलं असं होईल.
0: उदे उदे कडबा खावा जनावरासारखा. गावकऱ्यांनी नाना प्रकारे समजूत घातली, विनंत्या केल्या, मंधरणी केली, पण अण्णासाहेब काही उठेनात, पाऊल उचलेनात. शेवटी पाटील पुन्हा पुढे झाला. हा तापलेला म्हातारा आता न जाणो किती जणांचं वाटोळ करतो या हिशोबाने घाबरलेला पाटील पुढे झाला. धोतर पसरून अण्णासाहेबांचे पाय धरून तो म्हणाला,
2: हा असं काय करता, सांगितलं का नाही? अहो चुकलो आम्ही अण्णासाहेब, आता पुन्हा नाही असं होणार, झाली चुकी कबूल आहे. हे बघा अण्णासाहेब, त्याबद्दल सबंध गावचं जेवण आम्ही तुम्हाला देतो, हा तुमच्या पाहुण्यांना देतो, पण आता उठा हो, नाही म्हणू नका, आकळायची शपथ आहे तुम्हाला. हा
0: मग मात्र अण्णासाहेब उठले, म्हणाले, तुम्ही जेवण घालतो म्हणालात म्हणून नाही, पण आकलायची शपथ घातलीत म्हणून उठतो. मग पायातला जोडा नीट घालून ते पायऱ्या उतरून खाली आले. व्यायांना म्हणाले, मग बर का, उद्या यांचं जेवण करूनच सुटा गावाकडे काय? आणि मग दागिन्यांचा डबा कुणाच्याच लक्षात राहिला नाही.
3: श्रोतेहो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली 16 आण्याचे वतनदार ही कथा आज आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या अंतर्गत आज आपण ऐकलीत द मा मिराजदार लिखित सोळा आण्याचे वतनदार ही विनोदी कथा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
3: पुणा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, आज प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा जन्मदिवस. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला काही गाणी ऐकूयात त्यांच्या आवाजात.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वाही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगिळ अँड सन्स

0: नवीन तीन मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक, ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
4: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा. 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
5: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. 84-84-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: भालू चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला यावर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
2: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
2: फोन 93956 165.
1: घर असो वा कार,
2: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
1: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना,
2: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
1: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
3: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
4: नकलेपासून सावधान.
3: डेंटॉनिक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मुंबईचा फौजदार या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची गीतरचना विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात गायली होती सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
4: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
5: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
4: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
5: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
4: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजानत लक्ष्मी अंगठीला यावर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
7: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: फोन 93-56-360-175.
8: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
9: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84-84-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.

0: आराम हराम आहे या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आणि श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे.
5: संपर्क 9689911240.
4: 9689911240.
6: विविध भारती पुणे सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातल्या विविध भागातील विशेषतः बावधन, मार्केट यार्ड, धायरी आणि कात्रज परिसरातील टेकड्यांवर सुरू असलेली बांधकामं तातडीनं थांबवावीत, तसंच नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीनं बांधकाम परवानग्या दिल्या असतील तर त्या त्वरित रद्द कराव्यात असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाला दिले. संबंधित प्रकरणांची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर होईपर्यंत सर्व कामांना स्थगिती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर शहरातील सर्व टेकड्यांचं GIS आधारित मॅपिंग करून त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा असे निर्देशही यांनी दिले. अन्न आणि औषध प्रशासनानं अॅनालॉग पनीरवर बंदी आणली असून या भेसळयुक्त पनीरची राज्यात विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पनीर, मिठाई तसंच दुग्धजन्य उत्पादकांना शुद्ध पनीर विक्री करण्याविषयी प्रशासनानं आदेश जारी केले आहेत. नागरिकांना याविषयी काही शंका असल्यास त्वरित तक्रार नोंदवण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त V.दा. भोगावडे यांनी केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिका नियमावली तयार करणार आहे. नदीपात्र, शाळांची मैदानं आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांवर विनापरवानगी सराव सुरू असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. सरावाची जागा, वेळ, कालावधी आणि आवश्यक परवानग्यांबाबत नियम ठरवले जाणार आहेत. याबाबत संबंधित विभागांकडून अहवाल मागवण्यात आला असून आयुक्तांच्या मान्यतेनंतर नियमांची अंमलबजावणी होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. अद्याप कोणत्याही पथकाला परवानगी दिलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

0: केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2026 पासून 16वा वित्त आयोग लागू केला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना या वित्त आयोगाच्या निधीची इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एका प्रशिक्षण शिबिराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे तसंच अधिकारी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी शिबिराला मार्गदर्शन केलं. दी पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटीतर्फे नुकतंच लॅक्टेकॉन 2026 या एकदिवसीय परिषदेचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत स्तनपान आणि संबंधित विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. स्तनपानाचं यश केवळ मातेच्या इच्छाशक्तीवर नव्हे तर तिला मिळणाऱ्या योग्य मार्गदर्शन आणि पाठबळावरही अवलंबून असल्याचं प्रतिपादन फिगो वेल वुमन हेल्थकेअर उपक्रमाच्या विभागीय संचालक डॉ हेमा दिवेकर यांनी यावेळी बोलताना केलं. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी चिंचवड आणि आळंदी परिसरात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 ऑगस्टला पंढरपूरहून आळंदीत दाखल होणार आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 8 ऑगस्टला पिंपरीत मुक्कामी येणार असून 9 ऑगस्टला देहूकडे प्रस्थान करणार आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील पाथरगाव येथील जुना दगडी इंद्रायणी नदी पूल सुरक्षिततेच्या दृष्टीनं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसंच जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांचं पुनर्वसन येत्या 1.5 महिन्यात पूर्ण करावं आणि पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा या आणि अन्य मागण्यांसाठी 2 ऑक्टोबरला मोर्चा काढून जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तसंच माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. वडगावमध्ये पवना धरणग्रस्तांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा परिणाम रुग्णालयाच्या नियमित आरोग्य सेवांवर होत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः नियोजित मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र वरिष्ठ डॉक्टरांच्या सहकार्यामुळे आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता विभागातील उपचार पूर्ववत सुरू असल्यानं गंभीर रुग्णांना दिलासा मिळत आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 29 तर किमान 22.5 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उद्या देखील अशाच प्रकारच्या हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:05 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.

0: मंडळी, किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत कटी पतंग या चित्रपटातलं काय मस्त गाणं आहे ना. गाण्याला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटात आशा पारेख आणि राजेश खन्ना हे प्रमुख भूमिकेत होते आणि त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा एक चित्रपट होता. शिवाय दिग्दर्शक शक्ती सामंत आणि खन्ना यांनी एकत्र काम केलेल्या 9 चित्रपटांपैकी हा दुसरा चित्रपट. या चित्रपटातली सगळी गाणी ही किशोर कुमारनी गायली होती बरं का, फक्त एक गाणं हे मुकेश यांच्या वाट्याला आलं होतं. राजेश खन्ना यांच्यासाठी गाण्याची संधी मुकेश यांना या चित्रपटात मिळाली आणि ते गाणं होतं जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नहीं. हे गाणं गाण्याचा अत्यंत दुर्मिळ हा संयोग त्यांच्या आयुष्यात आला होता. त्याचं झालं असं की या गाण्याच्या वेळी किशोर कुमार रेकॉर्डिंगसाठी उपलब्ध नव्हते, पण दिग्दर्शक शक्ती सामंत यांना गाणं तर लगेच रेकॉर्ड करून हवं होतं म्हणून मुकेश यांना विचारण्यात आलं आणि अशा रीतीने मुकेश यांनी ते गाणं गायलं देखील. चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली. प्यार दिवाना होता है, ये शाम मस्तानी, ये जो मोहब्बत है, ना कोई उमंग है, ही किशोरदा यांनी गायलेली गाणी, तर जिस गली में तेरा घर ना हो बालमा हे मुकेश यांनी गायलेलं गाणं आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं खेलेंगे हम होली हे गाणं अजूनही आनंद बक्षी यांच्या बोलांसकट आपल्या स्मरणात आहे. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.

0: मेरा दिल से कोई किसी के ना खेले, दिल टूट जाए तो क्या हो अंजाम, ये जो मोहब्बत है।
1: 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या कटी पतंग या चित्रपटाबद्दल आज आपण बोलतोय बर का मंडळी। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचे आणि स्वर अर्थातच किशोरदांचा। 1948 मध्ये कॉर्नेल वुलरिच यांच्या आय मॅरिड अ डेड मॅन या कादंबरीवरून गुलशन नंदा यांनी एक रूपांतरित कादंबरी लिहिली होती, ज्यावर आधारित नो मॅन ऑफ हर ओन हा चित्रपट 1950 मध्ये बनवण्यात आला होता आणि त्यावरूनच पुन्हा एकदा कटी पतंग या चित्रपटाची निर्मिती सुद्धा झाली होती। चित्रपटासाठी पहिल्यांदा शर्मिला टागोर यांना विचारलं होतं, पण त्यावेळी त्या प्रेग्नंट असल्यामुळे त्यांनी नकार दिला आणि मग आशा पारेख यांना विचारण्यात आलं आणि या चित्रपटासाठी आशा पारेख यांना

फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. चित्रपटांबद्दलच्या अशाच अज्ञात गोष्टी मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात कटी पतंग या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार आनंद बक्षी यांचं हे मस्ताना गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। संध्याकाळचे 6:15 आणि 20 सेकंद झाली आहेत। प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोक जी परांजपे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्के यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: सक्सेस अबॅकस, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी.
2: मुलांची एकाग्रता, स्मरण शक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त कोर्स.
1: पुण्यामधील ऑफलाईन शाखा, कासारवाडी, मांजरी बुद्रुक, नवी सांगवी, निगडी, नरे,
2: लोणीकंद, तळेगाव दाभाडे, जोशीवाडा, मोशी, वारजे आणि रावेत येथे.
1: संपर्क सक्सेस अबॅकस 888-56001,
2: 88 88 56 00 11.

0: कवी बी यांची गीतरचना वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात गायली होती लता मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित हेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही होती रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित पेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

0: अवघाची संसार या चित्रपटाचं ती सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली बालकवी ठोंबरे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: आशा भोसले यांनी गायलेली जयंत मराठे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101.1 FM. 6:45 झाली. प्रसारित करीत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंक्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातला हा 29वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा आहे, माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणी मात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी

असं तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. या श्लोकावर आचार्य विनोबाजी भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक, जाणूनही ह्या परी माते शांतीस वरिला चितो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तीन गोष्टी प्रामुख्याने इथे सांगितल्या. मी म्हणजे अर्थात परमेश्वर यज्ञ तपांच्या फळाचा भोक्ता आहे. मी म्हणजे परमेश्वर सर्व लोकांचा महेश्वर आहे. परमेश्वर सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे. त्यामुळे अशा मला परमेश्वराला जाणण्याने योगी शांती प्राप्त करून घेतो. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकावर भाष्य करताना भावार्थ दीपिकेत म्हणतात, आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मागे आले म्हणून. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जे देहामध्ये असूनही ब्रह्मत्व पावले असं जे मगाशी सांगितलं ते या मार्गाने ब्रह्मरूपाला आले असं समज. कोणता मार्ग? तर माऊली म्हणतात, यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते, तीही आपण पे करुनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे रूप होऊन ठेले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मरूप होण्यासाठी आधी यम आणि नियम यांची डोंगर चढणीसारखी कठीण साधना करून आणि सतत आत्मानुसंधान ठेवण्याची सागरासारखी दुष्पार साधना करून ते पैलतीराला आलेले आहेत. त्यांनी प्रथम आपल्याला पूर्ण असंग निर्लेप करून संसाराचा पसारा आवरून त्याची मर्यादा ओळखून ओलांडली. मगच ते स्वतःच्या सत्याचेच मूर्तिमंत रूप होऊन राहिले. भगवान श्रीकृष्णांनी असे यमनियम साधना म्हटल्यानंतर अर्जुनाने हा मार्ग स्पष्ट करून सांगा असं सांगितलं. योगाचा हा विषय अखेरच्या श्लोकात आलाय. जणू पुढच्या योगाशी संबंधित अध्यायाचं सुतोवाचच म्हणूया किंवा रात्रीच्या गर्भात उद्याचा उषक काल आहे म्हणा, असा योगाचा विषय यावर हा अध्याय इथे संपतो आहे. लोकमान्य टिळक आपल्या गीतारहस्यात म्हणतात, शास्त्रोक्त मर्यादेप्रमाणे चित्तशुद्धीसाठी प्रथम जे कर्म करायचं ते साधन होय. या कर्मानी चित्तशुद्धी होऊन परिणामी ज्ञान आणि शांती प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांनी इथे भोक्तारम यज्ञ तपसाम असं म्हटलेलं आहे. माऊलीने म्हटलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, म्हणजे प्रत्येक जीव भगवंत आहे. अर्थात प्रत्येकातील आत्मा भगवंताचा आहे आणि म्हणून गरजवंताला दिनदुबळ्यांना किंवा कोणालाही काहीही अपेक्षा न ठेवता काही देणं हे त्यांच्या हृदयस्थ भगवंतालाच देणं आहे. त्यांच्या रूपाने भगवंतच हे सगळं ग्रहण करतो. देणारा भगवंत, घेणाराही भोगता भगवंतच. आपण कोणतंही कर्म मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्याद्वारे करतो पण हे तिन्ही आपलं नसून हे सगळं भगवंताच आहे असं मानून जेव्हा कर्म करतो तेव्हा ते कर्म शुभ पवित्र होऊन त्या कर्माचं फल भगवंतालाच जातं. मुख्य म्हणजे शेवटी ज्ञानमय स्थिती प्राप्त होण्यासाठी चित्त शुद्ध होऊन उपभोगाची वृत्ती जाणं आवश्यक आहे. म्हणून तर कर्मयोग फळाच्या आसक्तीचा त्याग करायला सांगतो. म्हणजेच कर्माच्या फळाचा भोगता भगवंत होतो आणि त्या उपभोगात्मक आसक्तीतून आपली मान सुटते. आणि दुसरं म्हणजे आईला जसं आपल्या बाळासाठी काम करण्यात आनंद वाटतो आणि बाळाचं सर्व काही केलं की तिचं मन शांत आणि समाधानी राहतं, तसंच आपल्याला आपल्या आवडत्या माणसांसाठी काम करण्यात आनंद वाटत राहतो आणि तसं काम केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्त होते. तसंच भगवंताला आपलं मानून कर्म केलं तर निश्चितपणे त्या कर्मातून आनंद शांती सुख आणि समाधानच प्राप्त होतं. सर्व लोक महेश्वरम, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व लोकांचा महेश्वर आहे. आपण पाहतो की जगात अनेक लोक अनेक देवदेवतांची उपासना करत असतात पण त्या सगळ्याचं मूळ स्वरूप परमेश्वर हेच आहे. म्हणून महाईश्वर असे महेश्वर हे नाम त्याला प्राप्त झालं. सुहृदम सर्व भूतानाम, चराचर भगवंतानी व्यापलेला असून भगवंताची सत्ता सर्वत्र आहे. हा भगवंत त्याच्या भक्तांसाठी त्यांचा मायबाप सखा मित्र सर्व काही असल्यामुळे तो त्यांचं हित करणारा कल्याण करणारा सुहृदच आहे. स्वामी माधवानंद म्हणतात, अंतरीचा भाव ज्याला सांगावासा वाटतो तो मित्र आणि ज्याला हा अंतरीचा भाव न सांगता कळतो तो जीवाभावाचा सखा असतो आणि त्यातही प्रेमाबरोबर जो हित सुद्धा साधून देतो तो आपला सुहृद. म्हणून भगवंत ईश्वर अर्थात इथे भगवान श्रीकृष्ण आपला सुहृद आहे.
ज्ञात्वा माम शांति मृत्यु।

पृच्छति. ज्ञात्वा माम म्हणजे मला जाणून, म्हणजेच भगवंताला अर्थात श्रीकृष्णाला जाणून घेणं. जो साधक, जो ज्ञानी भगवंताला जाणतो म्हणजेच ईश्वराच्या तत्वस्वरूपाचं ज्ञान आत्मतत्वाने प्राप्त करून घेतो, त्या ज्ञानी मनुष्याला पुन्हा दुसरं काहीही जाणून घेणं किंवा प्राप्त करून घेणं उरतच नाही. आणि म्हणूनच त्या ज्ञानी पुरुषाला परमशांती प्राप्त होते. परमेश्वराची सगुण रूप अनेक आहेत, पण तत्वस्वरूप मात्र एकच एक परमतत्व, परमात्मतत्व आहे, ज्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. योगी याच तत्वाचा आपल्या अंतरात वेध घेत असतो आणि त्याला स्वतत्वाचं म्हणजेच आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं. तो जी काही सगुण उपासना ज्या कोणत्याही रूपामध्ये परमेश्वराला भावून करत आला असेल, त्या सगुण दैवताचं तत्वस्वरूप आणि आपलं आत्मस्वरूप हे एकच आहे आणि तेच परमात्मस्वरूप आहे, असं त्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं. असं आत्मतत्वानी ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञात्वा माम शांती मृच्छती या भगवंतांनी सांगितलेल्या या वचनातील ज्ञानपूर्ण शांती त्या साधकाला प्राप्त होते. आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म या तिन्हीचं ज्ञान एकच एक आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणून मुंडक उपनिषदात जे जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होतं किंवा जाणलं जातं ते काय या प्रश्नाला पराविद्या म्हणजे अध्यात्म ज्ञान असं उत्तर अंगिरस ऋषी यांनी दिलेलं आहे. हे ज्ञान झाल्याने मानवी जीवनामध्ये अजून साधण्याजोगं असं काही उरतच नाही. हीच ईश्वर तदाकार किंवा ब्रह्म तदाकार अशी स्थिती असते. यात व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा हा वरवरचा असतो. आत्मस्वरूपी असलेला योगज्ञानी समुद्रानी ही माझी लाट आहे हे जाणावं त्याप्रमाणे आपलं व्यक्तित्व जाणत असतो. बाह्य व्यवहारात वावरत असताना अंतरात आत्मज्ञानाने प्राप्त झालेली सखोल निश्चल परमशांती त्याच्यात असते. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे ही श्री समर्थ रामदास स्वामींची दासबोधातली अत्यंत महत्वाची शिकवण आहे. सगुण मूर्ती आणि सद्गुरु भक्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करून घेणं असा होतो. या अनुभूतीनंतर तो साधक निश्चल परमशांती अनुभवतो. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या सगळ्या चिंतांपासून दूर नेऊन मन शांत करण्यासाठी त्या परमेश्वरावरचा नितांत विश्वास वाढवणारा श्लोक आहे. तो सगळं पाहतोय, त्यालाच काळजी, चोच आहे तर चारा मिळेलच, अशी काही वाक्य आपण रोजच्या आयुष्यात ऐकतो किंवा बोलतोही. ही त्याच्यावरची नितांत श्रद्धाच असते. फक्त त्यासाठी आपला त्याच्याप्रती समर्पण भाव हवा, श्रद्धा हवी, मी पणाची भावना काढून टाकायला हवी. तो परीक्षा बघत नाही तर संकटात हात देणारा आपला सुहृद आहे, मित्र आहे, हा भाव मनात असेल तर त्याची प्रचिती नक्की येते.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 29वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं मोहिनी गोसावी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

प्रसारण.पुणे@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672।
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जय माला।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: अजित कडकडे यांनी गायलेला संत कान्होपात्रा यांचा अभंग संगीतबद्ध केला होता विलासबुवा पाटील यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
4: 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. यानंतर काही क्षणातच आपण ऐकणार आहोत कार्यक्रम हवा महल.

0: टॉयलेट एक प्रेम कथा फिल्म का गीत आप सुन रहे थे। सोनू निगम, श्रेया घोषाल की आवाजें, गरिमा सिद्धार्थ के बोल, विक्की प्रसाद का संगीत। कार्यक्रम में वक्त एक छोटे से अंतराल का।
1: श्रोते हो, दररोज संध्या का 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

सन 1982 में अपना बना लो, सन 1983 में आई अर्पण, 1985 में आपके साथ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: Accept

0: क्या सा मुखड़ा जो शर्माया चांद सा मुखड़ा।
1: इंसान जाग उठा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं एच डी बर्मन यांनी। आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924559। स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स
5: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट।
4: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
5: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
4: अधिक माहितीसाठी 0796999827 नियम वाटी लागू।
6: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। 12 वर्षांची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश। स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पुणे येथे।
7: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 1900। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे।

0: साहिर लुधियानवी यांची गीतरचना, रवी यांच्या संगीत नियोजनात वक्त चित्रपटासाठी गायली होती आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: नमस्कार, जितेंद्र घोडके सराफांकडील श्री गजांत लक्ष्मी अंगठीला या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे चांदी आणि तांब्याच्या अंगठ्यांचा स्टॉक संपत आला आहे.
1: पंचधातू मध्ये मोजक्या अंगठ्या उपलब्ध आहेत, तेव्हा आपण आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी बुक करून निराशा टाळावी.
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
1: फोन 93 56 360 175.
2: घर असो वा कार,
1: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
2: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना,
1: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
2: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आधी रात के बाद या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली प्रेम धवन यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती चित्रगुप्त यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
3: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
0: आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली ओपी नय्यर यांनी. 12 o'clock या चित्रपटासाठी गायली मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी.

0: ट्वेल्व ओ क्लॉक या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती ओपी नय्यर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्या बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडिया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत नियोजक मदन मोहन.

0: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना मदन मोहन यांच्या संगीत नियोजनात गेटवे ऑफ इंडिया या चित्रपटासाठी गायली होती लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेलाके फुल.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. आणि याबरोबरच डॉ परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सीमा सहस्रबुद्धे आता आपली अनुमती घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. जय हिंद.